मध्यम लहरी 249 अंश 8 हेक्टर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही आता उपलब्ध आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 आषाढ 1946 अर्थात 10 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

समूह स्वरात पारंपरिक दर्शन पाठ आपण ऐकला. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रभात वंदन कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी.

विजय खांडेकर यांची ही भक्तिरचना बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकली. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर प्रकाश पारनेरकर यांनी गायलेलं हिंदी भजन.

0: या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:41 झाली आहेत. आता कृषी वार्ता कार्यक्रमात कलमांची अभिवृद्धी याविषयी संकलित माहिती ऐकूया.
1: फळझाडांची अभिवृद्धी जशी बियांपासून केली जाते तशीच कलमांपासून मोठ्या प्रमाणावर केली जाते. कलमांपासून झाडांची लागवड केल्यास कमी कालावधीत फळधारणा होते, मात्र वृक्षासारखं दर्जेदार गुणवत्तेचं उत्पादन मिळतं, जास्तीचे उत्पन्न मिळतं, शिवाय इतर अनेक बरेच फायदे होतात. म्हणून कलमांद्वारे फळझाडांची लागवड करावी. कलमे अनेक पद्धतीने केली जातात. यामध्ये प्रामुख्यानं गोटी कलम, कोय कलम, व्हिनियर कलम, मृदुकाष्ठ कलम, बगल कलम, कोपाईस कलम, दाब कलम, डोळा भरणे, छाट कलम इत्यादी पद्धतींचा समावेश आहे. या प्रत्येक पद्धतीची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला गुटी कलम. या पद्धतीनं डाळिंब, जाम, चेरी, चिंच इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते. 40 ते 50 सेंटीमीटर लांब वाढलेल्या फंदीवर टोकापासून 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर रुंदीची पूर्ण साल काढून तेथे शेवाळ किंवा मॉस लावून प्लास्टिकने गुंडाळून दोन्ही टोकांकडे सुतळीनं घट्ट बांधून ठेवावं. सुमारे 2.5 ते 3 महिन्यात या गोट्यामधून मुळ्या बाहेर आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यावेळी या गोट्या कापून प्लास्टिक पिशव्यात लावून ठेवाव्यात. कोय कलम. गादी वाफ्यावर कोया रुजवून 20 दिवसांनी उगवलेले रोप कोईसह काढून घ्यावं. खालून साधारण 7.5 सेंटीमीटरचा भाग हा ठेवून वरचा भाग छाटावा आणि छाटलेल्या टोकांमधून मधोमध साधारण 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा उभा काप घ्यावा. जिथे कलम करायचे आहे तिथे 3 ते 4 महिने वयाने जून निरोगी फुगीर परंतु न फुटलेले 10 बाय 15 सेंटीमीटर लांबीची काडी कापून घ्यावी. पान काढून खालच्या बाजूस 4 ते 6 सेंटीमीटर पाचरीसारखा आकार देऊन ही काडी वर दिलेल्या कापात व्यवस्थित सालीला साल मिळवून बसवावी. हा जोड पॉलिथिनने बांधून घ्यावा आणि मातीने भरलेल्या पॉलिथिन बॅगेमध्ये हे कोय कलम रोप लावावं. व्हिनियर कलम. मंडळी, या पद्धतीत साधारण 8 ते 10 महिने वयाच्या रोपावर एका बाजूस 15 सेंटीमीटर उंचीवर 5 ते 7 सेंटीमीटर लांबीचा तिरकस काप घ्यावा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या 1/3 अंशांपेक्षा जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या टोकाला थोडासा आडवा आणि तिरकस काप घेऊन साल आणि आतला भाग हा काटून घ्यावा. नंतर मातृवृक्षाच्या काडीवर 15 सेंटीमीटर उंचीवर एका बाजूने 5 ते 7 सेंटीमीटरचा तिरकस काप घ्यावा आणि ही फांदी खुंटावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवून घ्यावी. जाड पॉलिथिनने बांधून घ्यावं. 20-1 दिवसाने काडीला नवीन फूट येते. ही फूट साधारण 7 ते 8 सेंटीमीटर वाढल्यानंतर खुंटाचा शेंडा छाटून टाकावा आणि काडीची फूट वाढू द्यावी. आंब्यामध्ये ही कलमं साधारण 60% यशस्वी होतात. मृदुकाष्ठ कलम. आंबा, चिक्कू, फणस, कोकम, चिंच यांच्या अभिवृद्धीसाठी अशा प्रकारचे कलम हे चांगलं असतं. कोय कलमासारखेच फक्त खुंट म्हणून वापरलेले रोप 2 ते 3 महिने वयाचे असते. बगल कलम. यामध्ये साधारण 1.5 ते 2 वर्षे वयाची फळझाडं खुंट म्हणून वापरली जातात. व्हिनियर कलमाप्रमाणेच कलम केले जातं. यात साधारण 60% आपल्याला यश मिळू शकतं. विशेष म्हणजे याला पाणी देण्याची फारशी गरज लागत नाही. दाब कलम. हे पेरूच्या बाबतीत अवलंबलं जातं. पेरूचा मूळ खुंट कापून 2 ते 2.5 फुटावर जी नवीन फूट येते ती 2 ते 3 महिने वाढवून मध्येच वाकून मधल्या भागाची गुटी कलमासारखी साल काढून ती जमिनीत मातीत दाबतात. मुळे फुटल्यावर खोडापासून सोडवून मडक्यात रोवतात आणि लागण होईपर्यंत त्याची निगा ठेवली जाते. डोळा भरणं. या पद्धतीने गुलाबाची कलमं ही मोठ्या प्रमाणात केली जातात. जंबुरी जातीच्या रोपावर जातीवंत कट गुलाबाचे डोळे हे भरून कलम केले जातात. जंबुरी खुंटाचा हळवारपणे डोळ्याचा भाग चाकूने काढतात, त्याच भागावर कट गुलाबाच्या डोळ्याचा कापलेला भाग बसवतात, पॉलिथिनने बांधतात. 20 ते 25 दिवसात तो डोळा फुटतो. साधारण 70 ते 80% यामध्ये आपल्याला यशस्वीता मिळू शकते. कोपाईस कलम. जुन्या कमी उत्पन्न देणाऱ्या आंबा, काजू, बोर यांचं भरपूर उत्पन्न देणाऱ्या जातीत रूपांतर करण्यासाठी या कलमांचा उपयोग होतो. मंडळी, अशा प्रकारे कलमांचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत. फक्त प्रशिक्षित कुशल व्यक्तीकडून कलम बांधण्याचं काम आपण करून घेणं अपेक्षित आहे. फळबाग रोपवाटिकेचं सर्व अर्थकारण हे अशाच प्रकारच्या कलम बांधण्यावर अवलंबून असतं, त्यामुळं याकडे विशेषपणानं लक्ष द्यावं.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात कलमांची अभिवृद्धी याविषयी संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वरोता महेश इनामदार यांचा. यानंतर

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात COPD असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर COPD पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये COPD एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो. परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा अशी लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही COPD म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकालीन असतो. याच्यासाठी लाईफलाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण COPD हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफलाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसन नलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
1: आपली जी श्वसन नलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसन नलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वास नलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिके

0: त्याचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात, कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ माती प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. परिसर. श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो.

0: विचार करा, एका थिंबाची ताकद किती मोठी आहे। त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील घडणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत। तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर। आपण स्वयंपाकघरात तांदूळ डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो। तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल। विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल। जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा। धन्यवाद
1: श्रोत्या हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून। आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकलात। श्रोत्या हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन। या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी, सादर करते सतीश रेवे।
2: परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात।
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर 1 ऐकतो, नको काय म्हणतेस?
4: तात्या त्याचं दात लई बाध आहेत।
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर 1 करूया आणि ते बी फास्ट।
4: मग चालते की?
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।
2: यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने। दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर गाणी मनातले। 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल। प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 8:40, 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:10 आणि संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये कवी साहित्यिक महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा 3रा भाग आम्ही प्रसारित करू। नऊ वाजून 30 युवा बिट्स, यामध्ये मानसिक आरोग्य या विषयावर संवाद, मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00, 10:10 हिंदी विविधा, यामध्ये सांगली जिल्हा के स्वतंत्रता सैनिकों का इतिहास हे भाषण, वक्ते डॉक्टर रमेश कुमार गवळी, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल, 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि स्मृतीवर्धन, अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग आपण ऐकू शकाल। 1:00 हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, जालना जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:00 कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार आपण ऐकाल, 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास, 3:00 प्रादेशिक बातमीपत्र। आमच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी, यामध्ये जर आपली सर्च हिस्ट्री बोलू लागली तर याविषयी गप्पा, 6:00 हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संगीत

सादर करतील विठ्ठल थोरात आणि सहकारी. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात खरीप हंगामातील विविध पिकांचं जास्तीत जास्त उत्पादन घेताना घ्यायची काळजी याविषयी प्राध्यापिका डॉक्टर संगीता प्रताप भोई यांची मुलाखत. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. 8:15 पॉप संगीत. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. त्यानंतर न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात शारदा राव यांचं गायन राग माल गुंजियन मी प्रसारित करू. सभेच्या शेवटी म्हणजे रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही आता उपलब्ध आहोत. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 सकाळचे 7:01 झालाय.

स्वामी विवेकानंद म्हणतात, एक विचार घ्या, त्या विचाराला आपलं आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा, त्याचीच स्वप्न पहा. आपला मेंदू, स्नायू आणि शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊ द्या. हाच यशस्वी होण्याचा सोपा मार्ग आहे.

0: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
1: पाटाचं पाणी जुळजुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरवरान खुदू खुदू गाली हसतया.
2: श्रोतेहो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: मंडळी अवडबळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला

आज सकाळी 9:10 साहित्य सौरभ कार्यक्रमात कवी साहित्यिक महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग जरूर ऐका. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होतात. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो। मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते।
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: मैत्रिणो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो। जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत।
3: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात। मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले।
2: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना।
4: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून, तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला। पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काही नाही बघ तुझं फार।
2: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
5: आमचे लेख आमचा अभिमान।

0: हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी

0: मंदा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे सविता नुस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
3: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
2: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांती दिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला

0: यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
1: उसका इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास भी से मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथं त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन.

0: देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. एक गाणे ताजे तवाने.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

12 सात वाजून 25 मिनिटं होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चुक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमचं BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचं BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांचं नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्याला वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबाने बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेला आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीचं कोणी व्यक्ती BLOच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली, त्याप्रमाणे

0: बीएलओ एक ज्यामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि बीएलओचे ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1000 दे 1200 गणना पत्र भरून घ्यायचे एक महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या दोन महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहीत धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो, आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआई नेटच्या मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथ मध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं, आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव 2 ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असं नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव 2 ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने 2 काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून 2 ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील परंतु त्यांच्यामध्ये 2 संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर 2 अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही.

0: पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे. असा फोटो काढून आम्ही प्रत्येक पीएलओना दिलेला आहे. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल, छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे. ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत, कुठे ठेवायचे, कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील. कृपया आपण कुठे राहता तिथे ठेवावे, दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल, कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो. नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत, फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काय म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली

0: हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: सकाळचे 7:40 झाली आहेत। वेळ आहे प्रायोजित कार्यक्रमाची।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
4: श्रोता नमस्कार, श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर आशिष नमस्कार।
5: नमस्कार।
4: सर, बऱ्याचदा आता कोविड नंतर न्यूमोनियाच्या तक्रारी वाढलेल्या दिसतायत अजूनही रादर, तर हे न्यूमोनियाचे पेशंट किंवा कोविडचे आता आहेत का पेशंट, किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहेत का?
5: नाही, हल्ली कोविडचे विषाणू दिसत नाहीत, पण न्यूमोनियाचे केसेस मात्र असतात। तुम्हाला एक मी केस सांगतो। साधारण 55-60 वर्षाचे गृहस्थ खोकला आणि थंडी वाजून हुडीहुडी भरून ताप लक्षणांसोबत आले, तेव्हा या पेशंटच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या। खरं तर अशा पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी वाढणे असे चित्र न्यूमोनियामध्ये दिसते। आता न्यूमोनिया म्हणजे काय? न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे। यात फुफ्फुसांतील हवेच्या लहान लहान पिशव्यांना सूज येते आणि त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशी सुद्धा यांमुळे होऊ शकतो। कारणानुसार यांना बॅक्टेरियल न्यूमोनिया किंवा व्हायरल न्यूमोनिया, फंगल न्यूमोनिया असे आपण ओळखतो। काही लोकांमध्ये हा आजार सौम्य असतो, तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा गंभीर होऊ शकतो। हे सोडून इतरही निमोनियाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये समुदायातून होणारा निमोनिया म्हणजे आपण ज्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणतो, दैनंदिन जीवनात बस, शाळा, कामाचे ठिकाण, घर, सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यानंतर हा होऊ शकतो। चालता बोलता धडधाकट माणसाला अचानक होणारा निमोनिया।
4: बर, श्रोते हे श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934। डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय न्यूमोनिया बद्दल।
5: तर बऱ्याच लोकांच्या घरात पेशंटला स्ट्रोकमुळे झोपून राहावे लागते। दीर्घकालीन मानसिक उपचारांच्या औषधे चालू असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा झोपेच्या गोळ्या असतात, ज्या पेशंटला अकेलेझिया कार्डियासारखे अन्हेलिकेचे विशिष्ट विकार असतात। अशा पेशंटना ऍस्पिरेशन न्यूमोनिया होऊ शकतो। संधी साधू न्यूमोनिया, ज्यामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, जसे की एचआयव्ही एड्स, कॅन्सर, केमोथेरपी आणि दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती, न्यूमोनियाची लक्षणे व्यक्ती व्यक्तींमध्ये वेगळी असू शकतात। सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ, दम लागणे, छातीत दुखणे, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे या समस्या असतात। वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त झोप येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा गोंधळल्यासारखे होणे हे दिसू शकते। या लक्षणांबरोबर अशा पेशंटमध्ये जेव्हा कफ येतो, त्यामध्ये कफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्यानुसार निमोनियाचा कोणता रोग जंतू कारणीभूत ठरला असावा याचा अंदाज येतो। पण खरी कसोटी कुठे असते की तपासताना काही वेळा त्यामध्ये जंतू सापडतात, तर काही वेळा सापडत नाहीत। अशा पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी फायद्याची ठरू शकते।
4: अच्छा,
5: फायबर ऑप्टिक व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्कियोअल्व्हेओलर लवाज काढून त्याची तपासणी करता येते। हल्ली खूप प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फीवर पॅनल्स उपलब्ध आहेत, ते वापरून आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते आणि अर्थात योग्य निदान आणि त्यावरचा नेमका उपचार घेऊन पेशंट बरा होऊ शकतो।
4: अच्छा, डॉक्टर आशिष सर, जाता जाता रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी काय सांगाल?
5: नातेवाईकांनी आणि रुग्णांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक ताप हा निमोनिया नसतो आणि प्रत्येक खोकला हा टीबी नसतो, पण तो नसावा यासाठी लवकरात लवकर जवळच्या फुफ्फुस तज्ञांना दाखवून घ्यावे आणि याचबरोबर स्वतः पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बदल न करता किंवा खाण्यापिण्यामध्ये त्याची काळजी घेता, हे सर्व आपण काळजी घेऊन आपला आजार बरा होऊ शकतो।
4: नक्कीच, याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हे श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क

0: 73850 63934 73850 63934 7385 06 39 34 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर पुन्हा एकदा संदीप खरे यांची रचना शैलेश रानडे यांच्या आवाजात.

गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त

देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी

खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वेमार्ग काढता येऊ शकेल असं कुसुमलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं कुसुमलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांड्यानं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजन स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉन मधील युजीन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 मध्ये बसंत कुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्य पदकानंतर मिळालेल्या या 2 पदकांमुळे युजीन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022च्या आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026चं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियान शी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13 ते 23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली हरियाणा चंदीगड आसाम मेघालय पूर्व मध्य प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब बिहार ओडिशा उत्तर प्रदेश विदर्भ छत्तीसगड नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीजनिर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला

0: रौप्य पदक। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: मध्यम लहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोतहो तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही आता उपलब्ध आहोत। सकाळचे 8:41 झाली आहेत। प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस। प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत
2: चिंतन। हाच चिंतामणी।

0: याचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. भगवान नामाचा महिमा खरोखरीच अवर्णनीय आहे. जगातील सर्व धर्माच्या संतांनी नामाचा महिमा मुक्त कंठानं गायलेला आहे. भगवान नाम नामधारकाला माता आहे, पिता आहे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा गुरु आहे, त्याचप्रमाणे ते विठ्ठल चरणाप्रत नेणारा तारू सुद्धा आहे. मातेचं प्रमुख कर्तव्य म्हणजे लेकराचं लालन आणि पोषण करणं हे होय. लेकराला दूध पाजून आणि खाऊ घालून ती त्याचं पोषण करते, इतकंच नव्हे तर त्याचे सर्व योग्य ते लाड पुरवून ती त्याचं लालनही करते. भगवान नाम नामधारकाचं असंच लालन आणि पोषण करतं. प्रत्येक साधकाला मनापासून वाटत असतं की आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्यात, केलेले संकल्प सिद्धीस जावेत, मनाला शांती मिळावी आणि भगवंताची प्राप्ती व्हावी. परंतु सर्वसाधारण मनुष्याला असे अनुभव प्राप्त होण्याचं भाग्य लाभत नाही. सतत अखंड नित्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला मात्र या भाग्याचा लाभ होतो. याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे. तुका म्हणे हा तो नामेची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया. सर्वजण भक्ती किंवा प्रीती करतात विषयांचे, देवावर मात्र कोणीच प्रेम करत नाही. वास्तविक देवाच्या घरी कशाचाच दुष्काळ नाही. साक्षात लक्ष्मी ज्याची दासी, त्या भगवंताला काय कमी आहे.

आणि तो कुणाकडून कसली अपेक्षा करणार? असं जरी असलं तरी प्रभूच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणूनच जो भगवंतावर प्रेम करेल त्याच्याबद्दल सहजच भगवंताला अतीव आपुलकी वाटू लागते. प्रेमाचं प्रमुख लक्षण म्हणजे आवडीनं स्मरण हे होय. आणि म्हणूनच नित्य नामस्मरणानं भगवंताला संतोष होऊन त्याची कृपादृष्टी नामधारकाकडे वळते आणि त्याचे सुपरिणाम साधकाला जीवनामध्ये अनुभवाला यावं लागतात. आकाशात जमा झालेले ढग व त्याच्या प्रभावानं नाहीसे होतात, त्याप्रमाणे नामाच्या प्रभावानं संसारातील आपत्ती आणि विपत्ती नाहीशा होऊन साधकाचं योग्य असं मार्गदर्शन होतं आणि त्याचे संकल्प पूर्ण होतात. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नाममाता नामधारकाचे योग्य ते लाड आणि संकल्प पूर्ण करते असं आधी सांगितलंय. त्यातील योग्य हा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नामधारकाचे सर्वच संकल्प आणि इच्छा योग्य आणि त्याच्या हिताच्या असतील असं नाही, किंबहुना त्यापैकी बरेच संकल्प आणि इच्छा त्याच्या हिताला बाधा आणण्याचाच अधिक संभव आहे. नामधारकाचे असे संकल्प आणि मनोरथ नाममाता कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत नाही. जे संकल्प आणि मनोरथ नामधारकाला कल्याणकारक आहेत तेवढेच संकल्प आणि मनोरथ नाममाता पूर्ण करते. हा महत्वाचा सिद्धांत नामधारकानं सातत्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा सिद्धांत दृष्ट्याआड झाल्यानं नामस्मरण करणारे बरेच साधक आपले मनोरथ नामानं पूर्ण होत नाहीत म्हणून नाम मध्येच सोडून देतात आणि अंतिम कल्याणाला मुकतात. नामधारकाचं पोषण सुद्धा भगवन नाम कसं करतं ते पहा. डोंगराच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो परंतु दगड फोडल्याशिवाय पाण्याचा झरा प्रगट होत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या पलीकडून अमृताचा झरा सारखा वाहत असतो. नामाच्या सतत उच्चारानं अंतःकरणाचा दगड एक दिवस प्रभुकृपेनं फुटतो आणि त्यातून नामामृताचा झरा साधकाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी, किंवा जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. या नामामृताचा स्वाद एकदा का साधकाला प्राप्त झाला की त्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो. आई ज्याप्रमाणे मुलाला पान्हा देऊन त्याचं पोषण करते त्याप्रमाणे विठाईच्या या नामामृताच्या प्रेम पान्ह्यानं नामधारक पुष्ट आणि तुष्ट होतो. माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हायली, घेतो अमृताची धनी प्रेम ओसंडलेस्तनी. पित्याचा मुख्य धर्म कुटुंबाचं रक्षण करणं हा होय. कुटुंबाचा पालन करता या भावाचा अलंब घेऊन त्याला जीवनामध्ये वावरावं लागतं. कुटुंबातील सर्वांना त्याचाच आधार वाटत असतो आणि त्याच आधारावर सर्वजण निश्चिंत असतात. भगवान नामाचं अखंड स्मरण करणाऱ्या नामधारकाला जीवनामध्ये असाच अनुभव येऊ लागतो. याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे इतकंच नव्हे तर त्याला नामाचा अभिमानही आहे. तुका म्हणे यासी नामाचा अभिमान, जाईल शरण त्यासी तारी. भगवन नामाचं कुंकू जो आपल्या भालप्रदेशावर मिरविल त्याच्याबद्दल भगवंताला विलक्षण प्रेम वाटू लागतं. व्यवहारात सुद्धा आपला अनुभव असाच आहे. एखादा मोठा मनुष्य असेल तर तो सहज सांगतो दुसऱ्या गरजू माणसाला की अमुक ठिकाणी खुशाल जा, माझं नाव सांग की झालंच तुझं काम. आणि त्याप्रमाणे त्या गरजू माणसाचं कामही होतं. मोठा माणूस झाला तरी तो माणूसच ना. मग त्याला जर एवढ्या आपल्या नावाचा अभिमान आणि महिमान आहे तर नामाचा अभिमान साक्षात भगवंताला किती असावा. भगवंताच्या नामानं एकदा का आपण जगू लागलो की आपली सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो, किंबहुना मग आपल्या कल्याणाचा प्रश्न हा भगवंताचा प्रेस्टिज

0: इश्यू प्रतिष्ठेची बाब होऊन राहते. हरिच्या दासा नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायणा. पित्याच्या सानिध्यात पाण्यात खुशाल खेळावं, डुंबावं आणि नाचावं, तरी सुद्धा पाण्याचं भय मात्र वाटत नाही, कारण पिता जवळ असतो आणि त्याचा आधार असतो म्हणून. त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला भगवंताचं सानिध्य नामरूपानं असतं आणि वेळप्रसंग येताच तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन नामधारकाचं रक्षण करतो. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. नामाच्या बळावर साधक संसारामध्ये निश्चिंत होऊन सुखानं नांदत असतो. नामधारकाची सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो या आधी उल्लेखलेल्या सिद्धांताचा भावार्थ नीट समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणून या सिद्धांताचा असा नव्हे की अर्थ साधकानं स्वस्थ बसायचं आणि त्याच्यासाठी भगवंतानं मात्र राबायचं. वास्तविक प्रयत्न आणि प्रार्थना ही जीवनरथाची दोन चाक आहेत. माणसानं करावायचा प्रयत्न आणि त्याच्या प्रार्थनेची हाक ऐकून धावत यायचं भगवंतानं. नाम घेणं म्हणजे प्रभूची प्रार्थना करणंच होय. म्हणूनच मुखानं नाम, हातानं काम आणि अंतःकरणात राम अशीच जीवनाची बैठक बसून गेली पाहिजे. संतांचा संदेश हाच आहे. गुरुचं आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणं हे होय. हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरुचे पाय धरायचे असतात. नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवन नाम हा उत्कृष्ट गुरु आहे असा अनुभव येऊ लागतो. रात्रीच्या वेळी हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता त्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच राहतो. त्याप्रमाणे भगवन नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढला मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो. किंबहुना स्वतः भगवंतच नामरूपानं साधकाच्या अंतःकरणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. नामाच्या सतत उच्चारानं मन, चित्त, बुद्धीवर साठलेला विचार, विकार, विकल्प यांचा मळ आपोआप नाहीसा होऊ लागतो आणि विवेक वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचा रथ सिद्धीच्या दिशेनं वेगानं दौडू लागतो. नामाच्या सतत अभ्यासानं वृत्ती अंतर्मुख होते, मन स्थिर होतं, चित्त शांत होतं आणि बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. गुरुरूपानं नाम जीवनामध्ये फार मोठं काम करतं हे गुह्य न समजल्यामुळं सामान्य माणसांकडून भगवन नामाची उपेक्षाच होऊन राहिलेली आहे. संसार सागराच्या पलीकडे विठ्ठलचरणी घेऊन जाणारी भगवन नाम ही एक उत्तम अशी नाव आहे. या नावेत बसूनच अनेक नामधारक पैलतेरी गेले. नामेची तारीले कोट्यानु हे कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. नावेत बसलेला प्रवासी ज्याप्रमाणे विना सायास आणि पाण्याला पाय सुद्धा न लावता पलीकडे जातो, त्याप्रमाणे नामाच्या अखंड उपासनेनं साधक विठ्ठल चरणाप्रत सहज पोचतो. तळमळीचं तेल ओतल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतःकरणात उजळत नाही. प्रयत्न आणि प्रार्थना हेच या तळमळीचं व्यक्तरूप होय. नामस्मरणाचा सातत्यानं अभ्यास करायचा आणि या प्रयत्नांना यश देण्यासाठी भगवंताची नित्य प्रार्थना करायची. प्रयत्न आणि प्रार्थनापूर्वक नामस्मरण करता करता भगवंताची कृपादृष्टी वळते आणि साधकाच्या अंतःकरणात नामाचा नंदादीप प्रज्वलित होतो. एकदा का नामाचा नंदादीप अंतःकरणात लागला की तो आपोआप सतत तेवत राहतो आणि नामधारकाचं जीवन आनंदाच्या प्रकाशानं उजळवतो. अशा या दिव्य नामाचा नंदादीप अंतःकरणात प्रज्वलित हो, हीच भगवतचरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी. सुरुवातीला शिल्पा राव आणि सचेत टंडन यांनी गायलेलं, सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रिया सरय्या यांचं गीत. चित्रपट विकी विद्या का वो वाला व्हिडिओ.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किट बॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
4: कार्यक्रमात यानंतर विक्रांत रोना या चित्रपटातलं संजीत हेगडे आणि चिन्मयी श्रीप्रदा यांनी गायलेलं अनुप भंडारी यांचं हे गीत.

0: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
1: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.

काव्या कृती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वेलकम टू द जंगल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण महेश कराडकर यांच्याशी बोलत आहोत, त्यांच्या कविता ऐकत आहोत, त्या कवितांमागचा विचार जाणून घेत आहोत आणि त्यांची निर्मिती प्रक्रियाही सर आपल्याला सांगतायत। या सगळ्यातून सरांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उलगडत जात आहे। आजही आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत। कराडकर सर, तुम्ही संपादक पण आहात, म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही चतुरंग सारखं मासिक दिवाळी अंक काढता, तर ही कविता लिहिताना तुमच्यातला संपादक जागा असतो का? तुम्ही स्वतःच्या कवितांचं संपादन करता का?
1: नाही करत। आपलं आपल्याला परीक्षण करता येत नाही आणि ते करू पण नाही, ते दुसऱ्या कोणीतरी करावं ते ठरवतात की हे चांगलं। माझ्या कवीचा उपयोग मला संपादनात होतो, पण संपादनाचा उपयोग मला कवितेत होत नाही। कारण का की मी संपादक असतो तेव्हा परीक्षक असतो, किंवा मी त्याचा अभ्यास करत असतो त्या लेखनाचा, आणि त्यामुळं कवितेचं मूल्यमापन मूल्यांकन करताना तो कोण आहे बघायचं नाही, तर ती आपल्याला कविता कळेल।
0: कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक कविता श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुन्हा आपण
1: अगदी अगदी बोलूया। एक वेगळी कविता मी ऐकवतो।
0: बर,
1: कवितेचं शीर्षक आहे आशा। काल मी तुझ्या उरात नेलो, कुणीतरी खणतय खड्डा माझ्या कबरीसाठी तुझ्या उरात। कुणीतरी खणतय खड्डा माझ्या कबरीसाठी तुझ्या उरात। क्षणोक्षणी मी हळुवार जपलेल्या तुझ्या असंख्य प्रतिमा खड्ड्याभोवती तटस्थ उभ्या। क्षणोक्षणी मी हळुवार जपलेल्या तुझ्या असंख्य प्रतिमा, म्हणजे आपण एखादा माणूस इथं भेटला तेव्हा त्यांना असं केलं
0: आठवणींचा
1: असा तो आठवणीतली जी त्या प्रतिमा आहेत त्या सगळ्या तुझ्या असंख्य प्रतिमा खड्ड्याभोवती तटस्थ उभ्या। काळी वस्त्र पांघरून ज्या निषेध
0: करतायत,
1: काळी वस्त्र पांघरून माझं श्रांत कलेवर शेजारीच पहुडले शुभ्र वस्त्रात गुंडाळलेलं। माझं श्रांत कलेवर शेजारीच पहुडले शुभ्र वस्त्रात गुंडाळलेलं। तरीही माझे टक्क उघडे थिजलेले डोळे, तरीही माझे टक्क उघडे थिजलेले डोळे अजूनही निरखतायत तुझा प्रत्येक चेहरा, अजूनही निरखतायत तुझा प्रत्येक चेहरा तुझ्या उरातला गडद अंधार छेदत। तुझ्या उरातला गडद अंधार छेदत त्यांना आशा वाटते, त्यांना म्हणजे माझ्या डोळ्यांना थिजलेल्या टक्क उघड्या डोळ्यांना आशा वाटते आहे

0: तुझ्या कुठल्या तरी चेहऱ्यावर दोन अश्रू ओघळतील म्हणून.
1: अजूनही आशा आहे,
0: आशा आहे की तुला कुठेतरी वाईट वाटत असेल माझ्याबद्दल की आपण याला तोडले, अशी एक कविता आहे आशा नावाची.
1: इतक्या वर्षांचा काही आठवणींचा जो पडदा आहे त्याच्यात
0: आणि कितीतरी प्रसंग अनुभवलेले आहेत, एकत्र बघितलेले आहेत, एकत्र आपण वावरलेलो आहे, आनंदाना असेल, दुःखाना असेल, संघर्षाना असेल, कुठं कुठं आपण भेटलेलो आहोत, त्या सगळ्या प्रतिमा तू एकदम त्या काळ्या वस्त्रात गेल्यात, त्या निषेध करतायत माझ्या.
1: पण तरीही मला आशा आहे
0: की ती कुठल्या तरी एका डोळ्यामध्ये तुझ्या प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी दोन अश्रू असतील. ही कविता कशी सुचली बघा, की आपली एक प्रिय व्यक्ती असते आणि तिचं आपल्याबद्दलचं मत बदलतं आणि ती एकदम तुमचा तिरस्कार करायला लागते किंवा तुम्हाला नाकारायलाच लागते. मग असं कसं झालं अचानक? तर त्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी सांगू शकलेलं असतं किंवा काहीतरी झालेलं असतं आणि तिचा गैरसमज झालेला असतो किंवा तिचं बरोबरही असेल, माझं चुकलेलं असेल. तर ती कविता मी पाठवली त्यावेळी लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये सुरेश भट कवितेचा विभाग बघायचे आणि ते निवडून कविता द्यायचे. मला सुरेश भटांचं एक चार ओळींचं पोस्ट कार्ड आलं की तुम्ही आत्तापर्यंत कुठे होता आणि काय करता. तर त्यानंतर आम्ही भटांच्या 61 एक कार्यक्रम सांगलीत ठेवला होता आणि सुरेश भटांची गाणी आणि सुरेश भटांची 61 आणि सुरेश भटांना थैली असं आम्ही 10 रुपये तिकीट ठेवलं होतं त्यावेळी आणि ते जे पैसे साठतील ते भटांना असं ते केलं होतं आम्ही. तर तो फार सुंदर कार्यक्रम झाला होता आणि भट पण एकदम खुश झाले. पुढं त्यांच्याशी माझं मैत्र जुळलं हा एक त्यातला भाग. मला ग्रेस यांच्याबरोबर राहता आलं काही एक दिवसभर, नारायण सुर्वेंच्या बरोबर राहता आलं, हातकणंगलेकर सर आमचं संपादन करायचे तरी मी माझ्या कविता त्यांना दाखवायचं धाडस कधी केलं नाही, पण स्पर्धेत कविता वाचायच्या, स्पर्धेला जायचं, मी, संजय पाटील, भीमराव धुळबुळू असे आमचे मित्र होते काही, कारण त्यावेळी पॉकेट मनी घरात मिळायचा नाही, मग बक्षीस हाच पॉकेट मनी असायचं, त्यासाठी त्या कवितांच्या स्पर्धांना जायचं, एवढंच त्या मागचं हे.
1: पण त्यातूनच ही कविता घडत गेली,
0: घडत गेली, एक चळवळ करत गेलो आम्ही. मग पथनाट्यांमध्ये प्रकाश गर्देंच्या बरोबर, सतीश पप्पू असा एक आमचा 9 जणांचा ग्रुप झाला. पथनाट्यांचे पण आम्ही भरपूर प्रयोग केले, म्हणजे कोकणात 1984 पहिला मोठा पाऊस जेव्हा झाला तेव्हा पूर आला होता, पूरग्रस्तांसाठी आम्ही स्ट्रीट प्ले करून सांगली, मिरज आणि जयसिंगपूर या 3 शहरांमध्ये सायकलवरून जाऊन आम्ही अंधाराची भीती आणि जादूचा खेळ असे 2 स्ट्रीट प्ले करायचो. त्यावेळी नेहरू शर्टाची जोडी करून पैसे गोळा करायचे आणि असे 5,000 रुपये त्यावेळी गोळा केले होते 84 साली. त्यावेळी लीना मेहंदळे कलेक्टर, त्यांना आम्ही ते कोकण पूरग्रस्तांना निधी म्हणून कॉलेजना आमच्या दिले होते.
1: पण यातूनच अनेक माणसं भेटत गेली, अनुभव गेले.
0: माझा एक विश्वास आहे की माणूस सुसंस्कृत झाला, एक कलात्मक दृष्टिकोन आला, तर त्याच्यातला माणूस आणखी जास्त माणूस होईल. त्याच्यातलं जनावर जे आहे किंवा त्याच्यातला जो स्वार्थ आहे, त्याच्यातलं माझंच बघायचं, मीच पुढे जायचं, हे जे आहे हे कमी होण्यासाठी काय करता येतं, तर ते कलेच्या माध्यमातून साकारलं जातं असा माझा विश्वास आहे. त्यामुळे गाण्यांचा कार्यक्रम असो, कला ही माणसाला त्याच्यातलं मन जे आहे ते संवेदनशील करते, जागं करते आणि त्यातला माणूस जागा करते असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी ह्या कलेच्या क्षेत्रातली काम करतो. मग त्यात आम्ही साहित्य संमेलनं जी सांगलीत घडली ती केली, पुन्हा बालगंधर्व जन्मशताब्दी, तर आम्ही ती लोक देणगीतून आणि लोकांच्या मदतीतून सांगलीत इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बालगंधर्वांची जन्मशताब्दी केली, कारण बालगंधर्व हे नागठाण्यातले, त्यांनी पहिलं पाऊल मिरजेत टाकलं असं सगळं होतं. नंतर साहित्य संमेलनांमध्ये तर मी भरपूर कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि माझा एक विश्वास आहे की कामं सगळ्यांनी मिळून मिसळून केली तर फार चांगलं काम होतं. मला ज्यातलं कळतं ते मी केलं आणि तुम्हाला जे कळतं त्यातलं तुम्ही केलं तर ते काम जास्त चांगलं होईल.
1: उत्तम करण्याकडे कल असायला हवा,
0: कल जाईल.
1: कोणती कविता ऐकूया आता तुमच्या आवडीची एखादी?
0: आता मी तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीतली एक कविता ऐकवतो, नवीन कविता आहे ती. आत्ताचं जे युग आहे नवं, म्हणजे आता आपण जेन झी ज्या पिढ्या आलेल्या आहेत पुढच्या, तर ह्या पिढ्यांबद्दलची एक माझी कविता आहे, पोपट असा आणि तसा. एक वेगळी कविता आहे पण तुम्हाला आवडेल. मी एक पोपट पाळलाय, मी एक पोपट पाळलाय, तो डिट्टो माझ्यासारखं बोलतो. मी एक पोपट पाळलाय, तो डिट्टो माझ्यासारखं बोलतो, सगळ्यांना त्याचं कौतुक. पोपटाचा मला अभिमान, मी त्याला रोज

0: खायला घालतो, बक्षीस देतो, कधी पेरूची फोड, कधी मिरची, कधी डाळिंब. आता तर तो मी खातो ते सगळं खातो, आता तर तो मी खातो ते सगळं खातो पितो सुद्धा. पिंजऱ्यात सेफ बसून ढेकर सुद्धा देतो, पिंजऱ्यातच उडतो आकाशात भरारल्यासारखा पंख तडफडवत, पंख तडफडवत. मी पाळलेला पोपट माझ्यासारखं बोलतो, मी पाळलेला पोपट माझ्यासारखं बोलतो म्हणून तर मी त्याला पिंजऱ्यात ठेवतो. मी पाळलेला पोपट माझ्यासारखं बोलतो म्हणून तर मी त्याला पिंजऱ्यात ठेवतो. परवा मुलानं पोपटासारखाच हुबेहूब रोबो आणलाय, परवा मुलानं पोपटासारखाच हुबेहूब रोबो आणलाय, त्यालाही त्यानं पिंजऱ्यात ठेवले. अरे त्यालाही त्यानं पिंजऱ्यात ठेवले. तो सगळ्यांच्या सगळ्या प्रार्थना म्हणतो, सगळ्यांचे सगळे संदर्भ देतो, अवघड कोडी चुटकीसरशी सोडवतो. सगळा ज्ञानकोशच मुखोद्गत आहे त्याला, सगळा ज्ञानकोशच मुखोद्गत. अस्पष्ट शब्दोच्चार त्याच्या लाल चुटूक खोट्या चोचीवर, स्पष्ट शब्दोच्चार त्याच्या लाल चुटूक खोट्या चोचीवर, तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबले. तो खोटा आहे, तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबले. ना त्याला कुत्र्या मांजरापासून भीती, ना तो पळून जाईल याचं भय, तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबले. मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, तुमच्या त्या खऱ्या खुऱ्या पोपटाला तुमची भाषा येते, तुमच्या त्या खऱ्या खुऱ्या पोपटाला तुमची भाषा येते आहे, म्हणून तुम्ही त्याला कौतुकानं पिंजऱ्यात ठेवले. मी मात्र या रोबटाची भाषा शिकतोय, मी मात्र या रोबटाची भाषा शिकतोय. रोबट म्हणजे मी त्याला पोपटला रोबट असं केलेलं आहे. मी मात्र या रोबटाची भाषा शिकतोय. त्याला जर मी स्वायत्तता दिली ना तर कदाचित तोच मला पिंजऱ्यात ठेवेल, त्याला जर मी स्वायत्तता दिली ना तर तोच मला पिंजऱ्यात ठेवेल. तेव्हा अल्लादीनच्या जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखा हसत तो पोपटी रोबट माझ्या मुलाभोवती त्यानं उभारलेल्या अदृश्य पिंजऱ्याचं दार कोड वापरून कुलूप बंद करून टाकतोय असा मला भास होत होता. की ते खरंच होतं. तर ही आजच्या काळाची गोष्ट आहे, कारण आपल्या पिढीचं मला एक कौतुक वाटतं की आपण अगदी बैलगाडीपासून ते अगदी सुपरफास्ट ट्रेनपर्यंत आणि यानापर्यंत सगळं बघत आलोय. आणि माध्यमांच्या बाबतीत तर आपण अगदी आकाशवाणी ऐकूनच आपलं पूर्वी ठरायचं, एक वर्तमानपत्र संध्याकाळी यायचं, वाट बघायचो आणि मग सगळं ते अग्रलेखासकट सगळं वाचायचं असा काळ बघितलाय. आणि त्यानंतर आज आपण एका क्षणामध्ये आपल्या हातात सगळं येते, आपल्या हातात जवळजवळ 3 ट्रक बसेल इतकं वस्तूंचं जे काही जग आहे ते आभासी बनवून छोटं छोटं सूक्ष्म करून आपण त्या मोबाईलमध्ये बसवलेलं आहे आणि ते आपल्या खिशात आहे.
1: खरे आत्ताची ही जी तुमची कविता होती तर पोपट आणि किंवा कॅक्टस ही जी तुमची कविता आहे, तर या कवितांमध्ये ना शेवटच्या काही ओळींमध्ये एकदम असा एक वेगळा टर्न म्हणू आपण की कवितेला दिल्यासारखा वाटतो. जो अनेक कथांमध्ये असतो की आधी कथा वेगळी असते, चालू असते, आपले अंदाज वेगळे काहीतरी बांधले गेलेले असतात आणि त्याला एक टर्न मिळतो.
0: बरोबर.
1: म्हणजे यामाग काही कारण आहे का असंच लिहिलं जातंय?
0: काय असतं की एखादी गोष्ट लिहिताना म्हणजे आपल्या डोक्यात वेगळाच विषय असतो, लिहायला बसल्यानंतर ते जे बदलतं ना त्याला काय तुम्ही आम्ही काय जबाबदार नसतो. ते काय तुमचं आकलन आणि तुम्ही बघितलेलं जे काही आहे नेणिवेतलं, ते सगळं जाणीव नेणीव हे सगळं मिक्स होऊन काय जे येईल ती कविता असते. आणि त्यामुळे मग ती एकदम अशी चमत्कृतीपूर्ण त्याचा शेवट होऊ शकतो किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते आणखी प्रभावी होतं. म्हणजे दोन जगं जी आहेत आपली ही आपण बघितलेली, ह्याचं ते पुन्हा मिश्रण आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा ती कविता लिहिताना असं काही ठरवलेलं नसतं, आपल्याला
0: ठरवलेलं असतं, काहीतरी सुचलेलं असतं एक जर्म, पण तो जर्म कसा जाईल
1: हे
0: ठरलेलं नसतं किंवा ठरू शकत नाही कुठल्याही कवीचं मला असं वाटतं. आता छंदबद्ध लिहितात त्यांची गोष्ट वेगळी, पण ते सुद्धा असंच असतं.
1: ह्या सगळ्याच तुमच्या कविता बघताना प्रतीक प्रतिमान आणि त्यातून एक काहीतरी संदेश हा दिला गेल्यासारखा वाटतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही असं काही ठरवून केलेलं नाहीये, पण खरं तर तो समाजापर्यंत गेलेला आहे.
0: बरोबर.
1: कविता वाचणं ती कळणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे, त्यांना तो निश्चितच कळेल. अजूनही आपण तुमची आवडती कविता किंवा ज्या कवितेनं तुम्हाला खूप छान आनंद दिला अशी एखादी कविता?
0: मला कविता लिहिल्यानंतर

0: तर जे एक सुख मिळतं ना, किंवा आपण ह्या सगळ्या पापात आपण पण आहे. मी एका शिबिराला गेलो तर त्याला त्यात त्यांचं म्हणणं होतं की अमुक ठिकाणी अमुक झालं तर याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहात. व्यक्तिगत तुम्ही काहीतरी करू शकला असता रोल, पण तुम्ही तो केलेला नाही. हे जे आपल्या मनात एक जे काही क्लेश आहे त्या पापातून आपण मुक्त झाल्याचं समाधान कविता लिहिल्यावर मला मिळत असेल की एक माणूस म्हणून, की हे सगळं जे बर्डन आहे आपल्यावर बाजूचं समाजाचं, जगभर चाललेले सगळ्या अनैसर्गिक अनैतिक गोष्टी आहेत, सगळ्यांवर दडपण आहे. म्हणजे कुठलं तर ते अमेझॉन खोरं जळतंय, कुठं तर लोक वृक्ष तोडच करतायत, कुठं तर वाघ मारतायत लोक, प्राणी मारतायत, किंवा त्या पर्यावरणाला विरोधी असं आणि निसर्गाला विरोधी आपण जे जगतोय. आपण निसर्गाला बरोबर नाही आहे तर आपण प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धक मानलेला आहे, आणि मीच मोठा आहे आणि मी ह्याला वाकवू शकतो, ही अशी आपली एक भावना झालेली आहे एक माणूस म्हणून. ती आपल्या अहंकारातून आलेली आहे आणि ती भावना आपल्याला रोज त्रास देते. मग त्यातल्या आपण जरा संवेदनशील माणसं असतो, समजा आपण विचार करणारी, वेगळ्या अँगलनं बघणारी, तर या सगळ्या माणसांना हा त्रास होत असतो आणि त्या त्रासाचं उत्तर म्हणजे कविता असं मला वाटतं. त्यामुळं अशा त्या कविता मी लिहित गेलो. परवाची अगदी अलीकडची मी आईवर एक कविता लिहिलेली होती. असंच उठलो आणि आईची इतकी प्रचंड आठवण आली की माझी आई म्हणजे सगळ्यांचीच आई त्याची त्याला फार भारी असते, आणि तशी मला पण माझी आई आवडायची आणि ती फार अशी वेगळी होती. तर तिची आठवण आली आणि ती कोरोनामध्ये गेली आणि मी बरोबर होतो त्यावेळी आणि ती गेली माझ्याजवळच असताना. तर मला एकदम तिची आठवण आली आणि काहीतरी लिहावंसं वाटलं. म्हटले मी का आलो इथं असं काहीतरी मला सुचायला लागलं. आणि मग मला असं लक्षात आलं की माझी आई नसती तर मी आलो नसतो ह्या जगात. आणि मग ती कविता मला सुचली. अगदी अलीकडची कविता ही नवी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अंगाईचं रान. तू मला घेऊन आलीस इथं, वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. थकलीस पण हरखलीस मलान, थकलीस पण हरखलीस पण मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. थकलीस पण हरखलीस मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. तू घ्यायचीस पटाटा मुके, तू घ्यायचीस पटाटा मुके, मी धसमुसळा तुझ्या छातीला लुचे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे. तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझ्या अवती भोवतीचा वावर माझ्या आनंदाचे मळे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझ्या अवती भोवतीचा वावर हाच माझ्या आनंदाचे मळे. तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं, तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं. आता तू नाहीस, आता तू नाहीस, पण या वासनांच्या जंगलात फिरताना तुझे ओल्या अंगाईचे लयदार श्वास आजही थोपटतात, धीर देतात. मी चालू लागतो वाट दमदारपणे. तू नसतीस तर ही वाट असती.
1: फारच छान. महेश कराडकर यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. आज या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित केला. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आज संध्याकाळी 6:30 आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर युवा बिट्स हा कार्यक्रम, पण त्यापूर्वी हे जाहिरात प्रसारण.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर 1 आहे तो. नको काय म्हणत्या,

0: तात्या त्याचे दात लय बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
0: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
3: सांगून सांगून थकलो.
4: काय झालं?
3: नवी किट बॅग पाहिजे.
4: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
3: करेक्ट.
4: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
5: RBI सांगते
6: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: प्रसारित करत आहोत युवा बिट्स।
1: हॅलो फ्रेंड्स, सांगली आकाशवाणी केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। त्याआधी ऐकूया थ्री इडियट्स या सिनेमातील हे सुंदर असं गाणं।
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो।

0: युवा बिट्स मध्ये आता ऐकूया मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला गोड असा संवाद. उफ, आय एम सो एक्झॉस्टेड. प्रचंड ताण आलाय मला. मेंटल हेल्थ माझं पार कोलमडून गेले.
1: काय झालं राणी सरकार? हा, सकाळीच का चिडचिड करताय? कोणता डोंगर कोसळलाय? आणि काय म्हणालीस आता, मेंढ्याचं हेल्थ ते काय असतं?
0: आजोबा तुम्ही पण ना, मेंढ्याचं नाही हो, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हो. आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
1: हा असं होय, मानसिक आरोग्य असं म्हणणं. अगं आम्ही याला आमच्या भाषेत मन शांत असणं असं म्हणतो. बरं ते जाऊ दे, तुझी ही मॉडर्न लाईफस्टाईल नेमकी आहे तरी कशी?
0: अहो म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स करावे लागतात, सोशल मीडियावर सगळ्यांचे अपडेट्स पाहावे लागतात आणि त्यांच्याबरोबर आपण पण अपडेट राहावं लागतं. काल रात्री तर मला फोमो झाला होता, त्यामुळे 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही.
1: फोमो? हे काय कुठल्या नवीन आजाराचं नाव आहे की काय?
0: फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट हो. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कुठे जातात, काय करतात, काय खातात हे जर मी पाहिलं नाही ना, किंवा त्यात मी जॉईन झाले नाही, तर मला मागे पडेल की काय अशी भीती वाटते.
1: अरे वा, म्हणजे लोक स्वतःच्या पैशाने हॉटेलमध्ये जातात, फोटो टाकतात आणि फुकटचा त्रास तुझ्या मनाला होतो? काय ग रिया, तुझ्या या आधुनिक जीवनशैलीत स्वतःला त्रास करून घेण्याचे पैसे मिळतात की काय?
0: तसं नाही आजोबा, पण आजकाल स्पर्धा एवढी टफ आहे ना की सतत डोक्यात विचार चालूच असतात. करिअरचं, फ्युचरचं, पियर प्रेशर, डोकं कसं सुन्न होतं. आजोबा तुमच्या काळात नव्हता का हो असा स्ट्रेस?
1: अगं स्ट्रेस नसेल कसा, माणूस म्हणलं की विचार आले आणि विचार केला की ताण असणारच. आमच्या काळात पाऊस पडेल का, शेती कशी होईल, मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हा ताण असायचा. पण आम्ही त्या ताणाला आमच्या डोक्यावर नाचू द्यायचो नाही.
0: ते कसं काय, तुम्ही काय करायचा मग?
1: पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे हा मोबाईल नावाचा 24 तास चालणारा 240 व्होल्टचा झटका देणारा शत्रू नव्हता. रात्री 9 वाजले की दिवा विजायचा आणि आम्ही निसर्गाच्या कुशीत शांत झोपायचो. तुला माहितीये का तुझी पहिली चूक काय? तू सकाळी उठल्या उठल्या देवाचं किंवा स्वतःच्या आई बाबांचं तोंड बघण्याऐवजी या काळ्या काचेकडे बघतेस.
0: हे मात्र खरं आहे आजोबा, डोळे उघडले की आधी नोटिफिकेशन चेक करावे लागतात.
1: मग विचार कर, सकाळीच जर तू जगाचा पसारा डोक्यात घातलास तर मन शांत कसं राहणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसात राहायचो, संध्याकाळी पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा मारायचो, एकत्र हसायचो, म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळं शेअर करायचो. तुमचं कसं आहे, एकाच घरात 4 माणसं 4 कोपऱ्यात बसून 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून फक्त हसणे आणि रडण्याचे इमोजी पाठवत असतात.
0: अगदी बरोबर बोललात आजोबा, पटतंय खरं तर मला तुमचं. आम्ही समोरासमोर असूनही चॅटिंगवरच हल्ली जास्त बोलतो.
1: मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुझी ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, ती थोडी नॅचरल कर फक्त.
0: म्हणजे नक्की मी काय करू आजोबा?
1: अगं खूप सोपं आहे, रात्री झोपायला गेल्यावर आपल्या बेडपासून किंवा आपल्यापासून 10 फूट लांब ठेवायचा हा मोबाईल. किमान 30 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात झाडांकडे बघत किंवा शांत बसून घालवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना बंद करायची. तिथे प्रत्येक जण फक्त आपलं सुख दाखवतो आणि दुःख घरात लपवून ठेवतो.
0: वा आजोबा, तुम्ही तर अगदी सायकॅट्रिस्ट सारखं बोललात. सोप आणि एकदम सरळ.
1: हा मग अनुभवाचे बोलाय ते. बर चल, आता तुझी मेंटल हेल्थ सुधारायची आहे ना, तर मोबाईल ठेव बाजूला आणि माझ्यासोबत अंगणात चल. आपण दोघं मिळून झाडांना पाणी घालूया आणि मस्त पैकी चहा पिऊया.
0: हो आजोबा नक्कीच, आजपासून नो फोमो.

0: आजोबा तुमच्या कपाला बघा ना, इथे छोटीशी तडा गेली आहे. तुम्ही हा कप कधीपासून वापरत आहात? फेकून द्या तो आता, मी तुम्हाला दुसरा कप आणून देते.
1: अग असू दे, तडा तर गेलाय. तडा गेला म्हणून काय झालं? चहा बाहेर गळत नाही ना. हा आणि मुख्य म्हणजे चहाची चव बदलली आहे का? नाही, मग कशाला टाकून द्यायचा?
0: अहो पण आजोबा, दिसायला किती जुना आणि खराब दिसतोय तो. आजकालच्या जगात वस्तू जरा जुनी झाली किंवा तिला स्क्रॅच पडला ना की आपण बदलूनच टाकतो.
1: आणि हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. तुमची मानसिकता आहे ती, आणि हेच तुमच्या मेंटल हेल्थ बिघडण्याचं कारण.
0: कपाचा आणि मेंटल हेल्थचा काय संबंध आहे आजोबा?
1: अगं संबंध कसा नाही. तुमच्या या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट परफेक्ट आणि चकाचक दिसायला हवी. वस्तू तर सोडाच, पण तुम्ही रिलेशनशिप आणि माणसांमध्ये सुद्धा परफेक्शन शोधायला जाता. जरा कुठे मतभेद झाले किंवा नात्याला थोडी जरी तडा गेली की ब्रेकअप पॅचअपचे खेळ सुरू होतात. माणसांना आणि नात्यांना कवडी मोल समजून फेकून देण्याची सवय लागली आहे तुम्हाला.
0: विचार केला तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजोबा. आम्ही खूप लवकर माणसांवरून मन उडवून टाकतो.
1: अगं माणसाचं आयुष्य सुद्धा या कपासारखंच असतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी चटके बसलेले असतात. मनावर कोणत्या ना कोणत्या जखमांचे घाव रुजलेले असतात. कोणताच माणूस हा 100% परफेक्ट नसतो. पण समोरच्याच्या उणीवांवर किंवा त्यांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यात असणारा चांगुलपणा जोखता आला पाहिजे. जर आपण त्या माणसांना त्यांच्या दोषात सकट स्वीकारलं तर तुमच्या मनातला अर्धा राग आणि ताण तिथेच संपून जाईल.
0: वा आजोबा, तुम्ही तर कपाच्या उदाहरणावरून नात्याचं मोठं कोड सोडवलं की. आम्ही खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो आणि चिडचिड करून स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेतो.
1: आणि मन शांत ठेवायचा अजून एक नियम सांगतो तुला. चुका करायला कधी घाबरू नका आणि इतरांना माफ करायला उशीर करू नका. आजकालच्या मुलांना असं वाटतं की त्यांच्याकडून कधीच कोणतीच चूक झाली नाही पाहिजे. सोशल मीडियावर स्वतःची परफेक्ट इमेज दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला आतून पोखरत चाललाय.
0: अगदी खरंय तुमचं आजोबा. सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्याच्या दबावाखाली आम्ही आतून जास्त दुःखी होतोय.
1: आणि म्हणूनच सांगतो, स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करा. थोडे वेडे वाकडे, थोडे अपूर्ण, पण मनातून अगदी शुद्ध. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगा, आजचा दिवस छान होता. काही चुका झाल्या असतील तर त्या उद्या सुधारू, पण आज मी माझ्या परीने उत्तम जगलो.
0: आजोबा खरंच, तुमची ही चहा पे चर्चा माझ्यासाठी कोणत्याही मोटिवेशनल लेक्चर पेक्षा लाख पटीने भारी आहे. आज मला कळलं की मानसिक आरोग्य म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणं नाही, तर मनातल्या विचारांना योग्य दिशा देणं आहे.
1: शाबास रे माझ्या पठ्ठ्या. आता एक काम कर, हा रिकामा कप घे आणि तो आत ठेवून ये. हा आणि तो न्यूजपेपर पण आणून दे मला.
0: आता मी आज जाऊन आधी माझा फोन सायलेंट मोड वर टाकते आणि माझं मन ऍक्टिव्ह मोड वर आणते.
1: हा पण एक मिनिट थांब. हे बघ, या रोपट्याकडे बघ. या रोपट्याला योग्य तेवढंच पाणी आणि ऊन मिळालं की कसं छान बहरतय. पण जर मी याला एकाच दिवशी घागरभर पाणी दिलं किंवा 24 तास उन्हात ठेवलं तर ते कोमेजून नाही का जाणार?
0: हो ना आजोबा, जास्त पाणी मिळालं तरी मुळं सडतात आणि जास्त ऊन मिळालं की पानं जळतात.
1: मग हेच गणित तुमच्या मेंदूला का लावत नाही तुम्ही? एकाच दिवसात जगभरातली सगळी माहिती, सगळ्या बातम्या आणि फ्रेंड्सचे अपडेट तुम्ही त्या चिमुकल्या डोक्यात कोंबून ठेवता. मग मेंदू कोमेजणार नाही तर काय होईल?
0: बापरे आजोबा, तुम्ही तर मला एकदम भारी आणि इको फ्रेंडली एक्झाम्पल दिलत की. पण कधी कधी ना इच्छा नसतानाही डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात. कोणीतरी सोशल मीडियावर वाईट कमेंट करतो किंवा परीक्षेत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क कमी मिळतो. मग अशा वेळी मन शांत कसं ठेवायचं?
1: समजा रस्त्यावरून जाताना एखाद्या अनोळखी माणसाने तुला उगीच एक वस्तू फेकून मारली, तर ती वस्तू उचलून तू खिशात ठेवशील का?
0: छेछे आजोबा, मुळीच नाही. मी त्या वस्तूला हात सुद्धा लावणार नाही, ती तिथे सोडून पुढे जाईन. खिशात कशाला ठेवू?
1: हा मग सोशल मीडियावर कोणीतरी अनोळखी माणसाने टाकलेली वाईट कमेंट किंवा एखाद्याची खोचक कमेंट तू डोक्यात का ठेवून फिरतेस? ती ही अंगावर टाकलेली एक वस्तूच आहे, ती तिथेच सोडायची आणि पुढे निघून जायचं.
0: वा आजोबा, ही सगळी तुमची वाक्य ना मी आता

0: स्टडी टेबलवर लिहून ठेवणार आहे.
1: हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना अपयशाची फार भीती वाटते. आमच्या वेळीस परीक्षेत एखादा नापास झाला तरी तो शेतात राबायचा, नवीन व्यवसाय करायचा आणि पुन्हा उभारायचा. आता एका मार्काने रँक घसरली की तुम्ही आजकालची मुलं जेवणं सोडून देता.
0: खरंय आजोबा, आम्हाला नेहमी परफेक्ट राहायची सवय झाली आहे. सगळं कसं A1 पाहिजे असतं.
1: निसर्गात काही परफेक्ट असतं का? हे बघ, हे झाड काय एकदम सरळ आहे का? नाही, थोडं वेडवाकडं आहे पण सावली उत्तम देतं ना. हा गुलाब बघ, थोडा लहान आहे, त्याला काटे आहेत पण सुवास मात्र सुंदर आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला समृद्ध करायचं विसरू नका. नंबर 1 येण्यापेक्षा उत्तम माणूस बनणं जास्त महत्वाचं आहे.
0: आजोबा, तुमच्यासोबत बोलून माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताण खरंच पळून गेला. मला वाटायचं माझ्या मेंटल हेल्थसाठी कुठला तरी एक्सपेन्सिव्ह कोर्स करावा लागेल की काय, पण आता त्याची काहीच गरज नाही.
1: जेव्हा जेव्हा डोकं जड होईल ना, तेव्हा मोबाईल घरात ठेवायचा आणि आजोबांच्या फ्री कन्सल्टिंग क्लिनिक मध्ये यायचं. इथे फक्त चहाच्या बदल्यात जगातील सगळ्यात बेस्ट थेरपी मिळते.
0: डन आजोबा, डन. उद्यापासून रोज संध्याकाळी आपली चहा पे चर्चा नक्कीच.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: गुड मॉर्निंग आजोबा, चहा।
1: अरे वा, आज स्वतःहून?
0: हो, कालपासून ठरलंय ना चहा पे चर्चा।
1: चर्चा तर करू, पण आधी

0: हा चहा पिऊन बघतो, म्हणजे काय कालचा चहा प्यायल्यानंतर मला ब्लड प्रेशर शुगर सगळंच आठवलं.
1: एवढा वाईट होता का?
0: वाईट नव्हता, वेगळा होता.
1: म्हणजे
0: चहाची चव कुठे गेली होती आणि साखर कुठून आली होती हे अजूनही शोधतोय मी. आज काय झालं?
1: काय नाही.
0: काय नाही म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
1: नाही खरंच काय नाही, आजचा दिवस ठीक गेला.
0: बरं, कालचा स्ट्रेस
1: आहे,
0: एन्झायटी
1: तीही आहे,
0: आणि करिअरचा विचार
1: ते तर कायमचंच आहे,
0: आणि तुझा फोमो
1: तो पण आहेच.
0: मग काल आपण एवढं बोललो त्याचा काय फायदा झाला?
1: फायदा झाला आजोबा.
0: कसा काय? तुझे प्रॉब्लेम्स तर कमी झालेच नाहीत.
1: पण त्या प्रॉब्लेम्सकडे बघण्याची माझी पद्धत थोडी बदलली आहे.
0: काय बदलली?
1: पूर्वी काही झालं की लगेच वाटायचं माझंच आयुष्य असं आहे की काय, मग दुसऱ्याचं इंस्टाग्राम बघायचे, कोण कुठे फिरतंय, कोण काय अचीव करतंय, कोणाचं नवीन जॉब आहे, कोणाचं रिलेशनशिप, मग स्वतःचं आयुष्य कमी वाटायचं.
0: आणि आज?
1: आजही इंस्टाग्राम बघितलं, पण फरक एवढाच, आज स्वतःला आठवलं की इंस्टाग्राम वर दिसतं ते पूर्ण आयुष्य नसतं.
0: हा म्हणजे माझ्या 2 तासाच्या लेक्चरचा काहीतरी परिणाम झालाय.
1: 2 तास?
0: हा मग काय कमी सांगितलं का मी तुला?
1: आजोबा तुम्ही काल 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात सगळं सांगितलं. पण एक गोष्ट खरी आहे, कालपर्यंत प्रॉब्लेम आले की मी ती मनात ठेवायचे, आता वाटतं कुणाशी तरी बोलावं.
0: अगं मग आजची चहा पे चर्चा सुरू करूया का?
1: हो आजोबा.
0: हा चल सुरू कर.
1: नाही आज तुम्ही.

0: वाट चालावी चालावी।
1: तर फ्रेंड्स, सांगली आकाशवाणी केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं मेंटल हेल्थवरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। सहभाग मयुरेश बडवे, शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र। तर फ्रेंड्स, या कार्यक्रमात मी शांभवी तुमची सर्वांची रजा घेते, बाय बाय।
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: पाटाचं पाणी जुळजुळ वाणी, रांगत कस पळत या, झालं या गार हिरव रान, खुजू खुजू गाली हसत या।
4: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, राम कदम यांचं संगीत, असला नवरा नको ग बाई या चित्रपटासाठी.

जब जिको जब कसली लड़की खो दे

लहर केला कहर या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांच्या गीताला संगीत होतं ऋषीराज यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.

0: घर माझे शेत याच कार्यक्रमात
1: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
0: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रही मेरा दिल कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत आणि आपल्या जीवनात संगीताला खूप महत्व आहे. एखादा चित्रपट, एखादं गाणं, एखादा संवाद आपल्याला नॉस्टॅल्जिक फील करून देतो. होतं काय की बरेचदा एखादा चित्रपट किंवा त्यातलं गाणं आपल्या लक्षात राहतं. ते कोणावर चित्रित झालंय, ते नायक नायिका आपल्या मनपटलावर कोरल्या जातात, पण त्या गाण्यासाठी आवाज कोणाचा आहे, ते गीत कोणी गायलंय, ही बाब मात्र आपल्याकडून दुर्लक्षित राहते. असं होतं का? गायनाचा मुद्दा अधोरेखित करण्यामागे हेतू इतकाच की आज एका सुप्रसिद्ध गायिकेविषयी

आपण बोलणार आहोत. लता मंगेशकर, आशा भोसले या दिग्गजांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी बहुसंख्य गाणी गायली, 90 दशकात ज्यांनी आपल्या स्वरांच्या साथीनं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं, अनेक पुरस्कार मिळवले, त्या गायिकेविषयी आपण बोलणार आहोत, अलका याज्ञिक यांच्याविषयी.

श्रोतेहो, एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या अलका याज्ञिक यांनी आपली आई शुभा याज्ञिक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली आणि अगदी 6व्या वर्षीच कोलकाता आकाशवाणीमध्ये गाणंही सुरू केलं. शोमन राज कपूर यांना संगीताची उत्तम जाण होती हे आपण सगळे जाणतो. वयाच्या 10व्या वर्षी अलका याज्ञिक यांची संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली ती शोमन राज कपूर यांनी. पायल की झंकार या चित्रपटापासून त्यांनी चित्रपट सृष्टीत आपली कारकीर्द सुरू केली. मग लावारीस, कामचोर या चित्रपटामध्ये आपल्या कलेची छोटीशी झलक दाखवली, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातल्या या गाण्यानं.

श्रोतेहो, तेजाबमधलं हे गाणं जेव्हा लोकप्रिय झालं त्यानंतर एका कार्यक्रमात अलकाजीने या गाण्याविषयी बोलताना सांगितलं की हे गाणं जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा त्यांची तब्येत फारशी बरी नव्हती. ताप होता, गळा खराब होता. पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत सुरू झालं आणि हे गाणं एका टेकमध्येच ओके झालं. त्यावेळी गायकांना गाण्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग करावं लागायचं. पण अशा परिस्थितीतही अलकाजींनी हे गाणं वन टेक ओके केलं आणि त्यासाठी त्यांना पहिलं फिल्मफेअरही मिळालं. कार्यक्रमात आता ऐकूया साजन चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, 90s दशकामध्ये क्वचितच असा चित्रपट असेल ज्यामध्ये अलकाजींनी गायलेलं गाणं नसेल. माधुरी दीक्षित, जुही चावला, काजोल, राणी मुखर्जी अशा कलाकारांचा आवाज बनलेली ही एक गुणी, शांत आणि संयत गायिका. आपल्या कामावरचा फोकस जराही ढळू न देणारी चिकित्सक गायिका.

होते हो उदित नारायण, कुमार सानू, सोनू निगम, अभिजीत, एसपी बालसुब्रमण्यम या सहकाऱ्यांसोबत सौदारहाचं नातं जपून आजच्या पिढीला गायनाचं मार्गदर्शन करणाऱ्या अलका याज्ञिक या भारतातीलच नव्हे तर जगभरातील संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी अरिजित सिंग यांच्यासोबत त्यांनी गायलेलं तमाशा चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांची रचना मधुवंती भिडे यांच्या आवाजात.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sangliakashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली। भावधारा कार्यक्रमात यानंतरचं गीत साधना सरगम यांच्या आवाजात।

अमेय दाते यांनी गायलेल्या या गीताबरोबर आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजतात. आता मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार, वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीत

0: देणारा, संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई, गं गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
1: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टी व्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याची जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीत ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचं असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
0: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
1: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मुरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली. आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे हे सगळे आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेला बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते

0: सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आई बाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम
0: माझ्या तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलं नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हणलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाहीये. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्द सुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चाल सुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणं झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार संगीतकार आणि गायक गायिका यांचंच असतं असं जी समज आहे, तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार संगीतकार आणि गायक गायिका यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनी मुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे की या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगने जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार संगीतकार आणि गायक गायिका जबाबदार नाही आहेत, संगीत संयोजक वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे. म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा. त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: महाविद्यालयीन शिक्षण
0: FIBCOM ला होतो मी, किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं. सुरुवातीचा तो काळ तसा होता, छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल तर गझल या गीत प्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का विरह आहे दुःख आहे वेदना आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं जोडणं आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात स्वरलिपी असते ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा

एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिम नृत्य वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवानं आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे

0: कसं बनतं, इथपासून ते कसं वाचतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची, कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला. म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिन वरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर मेंडोलिन असेल डंग दर डंग डंग डंग दर डंग डंग डंग, हे जे मी आता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे, कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकला पुर्या धनश्री आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मुले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मुले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मुले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधून आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला, तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, त्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता. त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो, 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा. संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्स मधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्स मधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सांगायला सांगितलं, म्हणलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजत आहे, तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे, तू एका रिहर्सलला ही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं, म्हटलं सर

0: बरोबर म्हणता, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचंय तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचं नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद चल मी सांगतो ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही, काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखाद्या व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता, त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, तर म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गात आहेत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाहीये. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते, तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स वरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता. तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाहीये, हे आपण रिहर्स नाही केलं, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं, आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलंय तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाहीये. पण तुम्हाला त्याने काय फरक पडतो, तुला तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिलं तर मराठी वाचता येतं, म्हणजे वाचता येणारच ना. मग तुम्हाला नोटेशन वाचताय तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणलं पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाहीत. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाइये हार्मोनियम बढाइये असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ द्या, आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलंय ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं. त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते. आणि मी म्हटलं झालं आता आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाहीये. आणि ते जसे जवळ आले म्हटलं जवळनंतर मग मला विचार काय सहस्रबुद्ध आहे कसं वाटलं. म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं, ते म्हणजे तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला. तुला नोटेशन वाचता येतं, हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं हार्मोनियम वाजवायचे दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही. अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला एका गुरुला माहित असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये आणि शिष्य अगदी तरतो, म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दीदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं, जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली

0: अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस, गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले, तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं?
1: मी कार्यक्रमाच म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता, रिवाइविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं. म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्या मुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो. किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलेत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
0: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय?
1: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट, म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्मशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी, गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती.
0: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
1: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं, तर जिक्सॉ पझल मध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझल मधले ते सगळे तुकडे त्या पझल मधून काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझल मध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनीमुद्रित झालेलं गाणं असतं, मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजलीत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो, ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
0: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
1: जास्त चॅलेंजिंग
0: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात, कुठे काय वाजायला पाहिजे.
1: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे ते केरसी लॉर्ड, सेबास्टियन सर किंवा प्यारेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे, त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
0: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
1: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी, त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक हा वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
0: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
1: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाहीये. म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओ मध्ये बसले आणि वाजवतात असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक

0: स्टुडिओत बसलेलं आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आलाय, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओ मध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवाय, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्याने गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेला गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंड पेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं, ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर्स जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं, ते मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे सिनियर्स मध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मुले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते. अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाही, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात, तसं करून चालणार नाही. कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं तुम्ही फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी, थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल, अजून चांगलं येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल, अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये जसं मुले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूम बंद बाहेर यायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते कळत नाही हा कुठला सूर येतो, तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो आणि आम्ही हार्मोनियम जवळ जातो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. आता मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो, हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गर्भाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो आणि मी आता 18 वर्ष नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार

0: तो 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो. तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिला आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिले समोरच्या हातात पण सगळे धावत आहेत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावासा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ऍडव्हान्स म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं, किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं.
0: हो,
1: आपल्या गुरुंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिला, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि मी पहिल्याच वर्षी तो तुला देणार होत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे, मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? ते म्हणाले तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता मुलाला ओळखत नाही आहात पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मुलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: म्हणजे आता आपण ऐकूया स्मृतिवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग. अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोत्या नमस्कार. स्मृतिवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतः सुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारत आहेत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का. मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात, मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खुडली आणि ते देठ असं दिसत होतं. तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की हे छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे. पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं व काहीतरी झालं असतं. मग आता त्याला काय करावं? तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडस वेगळं वाटेल. हा, माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते. मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसता. तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात. तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले. आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली. असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणून सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा.
2: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता. आणि मग तिथे असे पॉकेट्स केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या. तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या आणि

0: ऐकायला मला वाटतं की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असे त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधी सरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे.
1: त्यावेळेला सुचलं तर सुचलं
0: नाही तर नाही. मग दोन तीन दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
0: नाही अरे ते झालं रे झालं. मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरले की सगळ्यांनंतर माझ्या फोडणीला जातात. त्यानंतर
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्यावेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला.
0: तर धन्यवाद. मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे. तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात फिलॉसॉफी की मला वाटत नाही कोणी वाचत असते. तर मी असं म्हटलं आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर एक दोन जणांना पाठवली, म्हणजे नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
1: बरं
0: असा असतो तो प्रकार.
1: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते तर सांगाल का?
0: तसं ना मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी हे वेगळा असतो प्रकार आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्या समोर नाही येतात ना आकाशवाणीचे, आणि तरी सुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, हा मला जरा खरा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते. आपण असं करूया आता, म्हणजे मला आताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय वसंत ऋतू, तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही. बघा आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेल्या त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला. मग हळूहळू त्याच्या बाळकैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसतंय, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
1: म्हणजे वसंत ऋतूत तुम्ही एक आंबा
0: पाहिला. अगदी बरोबर. म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहेत त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
1: कोणाला मध्ये लाल फुललेला पळस
0: दिसेल,
1: पांगारा
0: दिसेल, तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण काहीही असू शकत. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
1: अच्छा.
0: तुमच्यासाठी ते ठेव. आपल्याला काही कुठे मोठे साहित्यिक मूल्य नकोय त्या सगळ्यासाठी. स्वतःसाठी ते शब्दांकन करा आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतू बद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिर बद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतू मधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः, पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता.
1: कविता
0: आठवू शकते, त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे.
1: छान आहे.

0: म्हणजे तुम्ही एकावर लिहा आणि याचं सहा ऋतूंवर लिहा आणि हे सगळं वैयक्तिक.
1: किंवा एका वेळेला सहा ऋतूंचं
0: काही
1: गरज नाही,
0: झालं काहीच हरकत नाही, जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
1: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा अगदी विचार करता.
0: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा, मग त्या महिन्यातले येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता, ते एक एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
1: अरे वा,
0: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान हा
1: आवडला सगळ्यांना.
0: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
1: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
0: अगदी अगदी.
1: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
0: जरूर. आपला एक स्वर्गीय सुवर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्जन नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीतं यावरच आपण
1: हो बरोबर
0: बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
1: बरोबर, ती गाणी
0: अगदी पटापटी
1: म्हटल्यानंतर पाण्यातले
0: पाहती सगळे सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवतात. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना, तर त्यामुळे आपण थोडस त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे राहिल्या होत्या. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या. तर आपण 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का? म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैर फिल्मी.
0: हा, त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की आशाताईंच्या आपण गझला होत्या त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. 2-3 कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा?
1: हो हो.
0: बर, आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही, पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले शब्द
0: आपल्या भाषेमध्ये येतात, ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन. तर हे जे शब्द आहेत, मला आता तुम्ही त्याचा मूळ मराठी शब्द सांगा.
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन, अग्नी रथ जलश्राम वगैरे.
0: बरोबर, तसे आता मी तुम्हाला साधी उदाहरण दिली की असे शब्द
1: आठवायचे.
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत, आपण ते सर्रास वापरतोय. कप ग्लास हे जे असे आहेत, असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा म्हणजे लिहा.
1: तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द.
0: नाही, कळलं का?
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा, म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही, असे शब्द लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वही डायरीत उतरवून काढा.
1: बापरे,
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचंय.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील. तर श्रोते असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा

0: आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्या, आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्या यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
0: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: पुणे चित्रपटातलं गीत आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं होतं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं आणि गीतकार गुरु ठाकूर. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम आता संपला. 1:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर 1:40 आपण ऐकणार आहोत जालना जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेने मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 तहकूब झालं. सकाळी 11 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एम के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवा शर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं. तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 तहकूब झालं. सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चूग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जेसनभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला

सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे.

0: इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 547.97 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध. आणि पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 18,792 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 साठीच्या 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 470 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 75 कोटी आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमासाठी 2.97 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मागील 3 रखडलेल्या कामांचा आढावा घेत कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही देण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18,792 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 116.04 लाख रुपये रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 2,03,283 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 1,07,505 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 68,347 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपातली पिकं कोमेजू लागली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 384.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68% इतकं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. शासनानं 28 ऑगस्ट पर्यंत मराठा समाज

0: च्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांबाबत मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, तसंच एल्निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामं आणि अतिवृष्टीमुळे बाधित योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडे उपवर्गीकरण रद्द करून SC समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याच मागणीसाठी जाफराबाद, परतूर, भोकरदन, अंबड, बदनापूर इथंही काढण्यात आलेल्या मोर्चात आंबेडकरी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातल्या भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान जालना शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

प्रतिभा पायगावकर यांनी गायलेलं हे गीत प्रवीण दवणे यांचं होतं आणि संगीतकार भूमानंद भोगम याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया प्रेमचंद यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आधुनिक साहित्यात पत्र लेखनाला एक साहित्य प्रकार म्हणून स्वीकारलं गेलंय, पण त्याचं महत्व अद्याप आपल्याला पटलेलं दिसत नाही, कारण या साहित्य प्रकाराचा कोणी गंभीरपणे अभ्यास केलेला नाही. तरी सुद्धा साहित्यिकांच्या पत्राचं संकलन मधून मधून प्रकाशित होत असतं. आज आपण प्रेमचंद यांच्या पत्रांच्या संदर्भात बोलणार आहोत. प्रेमचंद यांच्या पत्राचं संकलन करण्याचा पहिला प्रयत्न भीष्म साहनी यांनी 1942 मध्ये सुरू केला होता, पण त्यात त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. या क्षेत्रात प्रेमचंद यांचे पुत्र अमृतराय यांनी महत्वपूर्ण काम केलंय. त्यांनी 1962 मध्ये प्रेमचंद यांची पत्र चिठ्ठी पत्री या नावानं 2 खंडात संकलित केली आहेत. अमृताय यांनी या पत्रांचा प्रेमचंद यांचं चरित्र लिहिताना भरपूर उपयोग केला. प्रेमचंद यांच्या उपलब्ध 700 पत्रातून त्यांच्या जीवनातील अनेक घटनांवर प्रकाश पडतो. या पत्रातून त्यांचे साहित्यिक मित्र, त्यांच्याशी असलेले त्यांचे संबंध, तसंच त्यांच्या साहित्याबद्दलची प्रामाणिक माहिती आपल्याला मिळते. या पत्रांचं या दृष्टीनेही महत्व आहे की त्यात त्यांचे अनुभव आणि विचार पूर्ण इमानदारीनं व्यक्त झालेले आहेत. त्या पत्रातून त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा दृष्टिकोन, तसंच त्यांचा आत्मा झळकतो. प्रेमचंद यांच्या पत्रातून त्यांचं जीवन, साहित्य, विचार तसंच योग यांचं प्रामाणिक चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि त्यातून त्यांची जिवंत प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रेमचंद यांच्या जीवनासंबंधी आणि साहित्यासंबंधी या पत्रातून खूप गोष्टी आपल्याला कळतात. दयानारायण निगम यांना लिहिलेल्या 281 पत्रातून त्यांचं पहिलं लग्न, प्रेमचंद हे नाव त्यांनी कसं ग्रहण केलं, मुलांचे जन्म आणि मृत्यू, मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण, नोकरी आणि बढती, प्रेस सुरू करणं, त्यांचं आजारपण इत्यादी त्यांच्या जीवनातील घटनांचा उल्लेख आढळतो. महात्मा गांधींच्या विदेशी कपड्यावरील बहिष्कार आंदोलनात प्रेमचंद यांच्या पत्नी शिवराणी देवी देखील पिकेटिंग करताना तुरुंगात गेल्या. यावर 15 नोव्हेंबर 1930 जैनेंद्र कुमार यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, माझी पत्नी पिकेटिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात गेली, तिला 2 महिन्यांची शिक्षा झाली, कालच निघायला लागला. इकडे 15 दिवसापासून मी त्रासलो आहे. मी तुरुंगात जाण्याची मानसिक तयारी केली होती, पण तिनं स्वतः तुरुंगात जाऊन माझा रस्ताच बंद केला. याच प्रकारे ते प्रगतीशील लेखक संघाच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष बनू इच्छित नव्हते हे देखील त्यांच्या पत्रव्यवहारातूनच आपल्याला कळतं. तर त्यांच्या शेवटच्या आजाराच्या वेळची त्यांची मानसिकता त्यांच्या 5 ऑगस्ट 1936 पत्रातून आपल्यापर्यंत पोहोचते. ते पत्र त्यांनी दयानारायण निगम यांना लिहिलं होतं. प्रेमचंद यांच्या पत्रव्यवहारातून

0: त्या साहित्यासंबंधी अनेक ज्ञात अज्ञात तथ्य आणि माहिती मिळते. त्यांच्या पत्रातून आपल्याला कळतं की रंगभूमीमधील सोफिया ही ॲनी बेझंटचे प्रतिरूप आहे. प्रेमचंद यांनी 7 मे 1932 या दिवशी सीतामाऊचे महाराज डॉक्टर रघुवीर सिंग यांना लिहिलेलं पत्र प्रतिज्ञा या कादंबरीचं रहस्य उघड करतं. प्रेमचंद यांची पत्र ही वास्तववादी घटना आणि माहिती यांचं भांडार आहेत. प्रेमचंद यांच्या साहित्याची मूळ प्रेरणा स्वराज्य प्राप्ती आणि देशप्रेमाची भावना हीच होती. पंडित बनारसीदास चतुर्वेदी यांना 3 जून 1930 ला लिहिलेल्या पत्रात ही भावना स्पष्ट शब्दात प्रकट झालेली आहे. या विवेचनावरून प्रेमचंद यांची पत्र किती महत्वाची आहेत हे आपल्या लक्षात आलं असेलच. ज्यांना कुतूहल आहे त्यांनी त्यांची मूळ पत्र वाचली पाहिजेत असं मला वाटतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रेमचंद यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजते आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहो कृषीवाणी. ॲस्टर फुलपिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, वर्षाच्या तीनही हंगामामध्ये फुलणारं ॲस्टर हे बहुवर्षायू फुलझाड आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात हे फुलपीक चांगलं येतं, परंतु फार कडक थंडी मानवत नाही. पुरेसा पाऊस आणि 20-30 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येतं. पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी भरपूर सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. ॲस्टर पिकाकरता मध्यम काळी कसदार पोयट्याची जमीन निवडावी. जमीन निचरा होणारी असावी. निकस आणि हलक्या जमिनीमध्ये या फुलपिकाची वाढ खुंटते. पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये 10-12 टन कुजलेलं शेणखत मिसळावं. कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. मे जून किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमाराला याचं बी गादीवाफ्यामध्ये पेरून रोपं वाढवतात. बी पेरल्यापासून 4-5 आठवड्यात रोपं लागवडीसाठी तयार होतात. 1 वर्षापेक्षा अधिक जुनं बी रोप तयार करण्यासाठी वापरू नये. 1 हेक्टर क्षेत्रावर ॲस्टरची लागवड करण्यासाठी 1 किलो बियाणं पुरेसं होतं. ॲस्टरची खरीप आणि रब्बी दोनही हंगामात लागवड करतात. खरीपातली लागवड ऑगस्ट सप्टेंबर आणि रब्बीची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करतात. वर्षभरात 4 वेळा लागवड करून ॲस्टर फुलांचा वर्षभर पुरवठा करता येतो. यासाठी लागवडीचं नियोजन अतिशय आवश्यक आहे. लागवड 30x30 cm अंतरावर करावी. याशिवाय 30x20 cm किंवा 45x30 cm अंतर ठेवूनही लागवड करता येते. लागवड करण्यापूर्वी खुणा करून खुरप्यानं खड्डा करावा. प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश या प्रमाणात वर खतं द्यावीत. लागवडीनंतर 4-5 आठवड्यात 1 खुरपणी करून हेक्टरी 50 किलो नत्र, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट मिसळून द्यावं. पीक फुलावर आल्यावर 1 मिलीलिटर लिहोसिन 2 लिटर पाण्यामध्ये मिसळून 2 फवारण्या कराव्या. फुला येण्यास लागणाऱ्या कालावधीवरून हळवा, गरवा आणि निमगरवा हे प्रकार केलेले आहेत. लागवड झाल्यापासून 3 महिन्यात फुलं तोडणीस येणाऱ्या प्रकाराला हळवा वाण म्हणतात. 5 महिन्यात फुलं येणाऱ्या प्रकाराला गरवा वाण म्हणतात. तर 4 महिन्यात तयार होणाऱ्या प्रकाराला निमगरवा वाण म्हणतात. यामध्ये काही महत्वाच्या जाती अशा आहेत: फुले गणेश व्हाईट, रामकाठी, फुले गणेश व्हायलेट, पावडर पफ, फुले गणेश पिंक, ब्ल्यू स्काय, रोज, पौर्णिमा, कामिनी इत्यादी. ॲस्टर फुलामध्ये मावा, कळी पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी आणि नाग अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसंच मुळकूज आणि मर हे प्रमुख रोग दिसून येतात. मर रोगाच्या नियंत्रणासाठी 22-3 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये ड्रेंचिंग घ्यावं. माव्याच्या नियंत्रणासाठी नियॉन 1.5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामधून फवारावं. नाग अळीमध्ये पानांवर नागमोडी रेषा दिसतात. याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफॉस 1.5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामधून फवारावं. ॲस्टर फुलांची काढणी जातीनुसार 75-105 दिवसांमध्ये सुरू होते. काढणी 1-2 महिने चालू राहते. पूर्ण वाढलेली

0: आणि उमललेली फुलं 10 ते 12 सेंटीमीटर लांब दांड्यांसह कापून प्रतवारी करून 10 ते 12 फुलं एकत्र करून त्यांची जोडी बांधावी.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण एस्टर फुलपिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो. परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा असेही लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही सीओपीडी म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकाळीन असतो. याच्यासाठी लाईफ लाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं. कारण सीओपीडी हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफ लाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसन नलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
1: आपली जी श्वसन नलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसन नलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतलं ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वास नलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा

0: व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात, कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ माती प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याची लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. अच्छा आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील

0: परिस्थितीतील घडणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास. विलंबित खेळाची बंदिश एक तालात. अब तो बडी द्रुत ख्याल तीन तालात. खेलो खेलो नंदलाला त्यांना तबलासात सौरभ हिवरेकर यांची, संवादिनी अतुल फडके. उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ सौरभ हिवरेकर यांची होती. संवादिनी साथ केली अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो या.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींना सर्पदंश तीन जणींचा मृत्यू संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त गृहनिर्माण आणि नगरविकास रेल्वे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहनसिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही

त्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं.

0: या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

मध्यम लहरी 249.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, याशिवाय प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

सायंकाळचे 5 वाजतायत. आता आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र संतोष जाधव. श्रोतेहो नमस्कार, राम राम. सभेच्या सुरुवातीलाच ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मैंने प्यार किया या चित्रपटातील असद भोपाली यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिलवाले चित्रपटातील हे गीत.

0: समीर यांनी लिहिलेल्या गीतासाठी आवाज होता कुमार सानू यांचा, तर संगीत होतं नदीम श्रवण यांचं. दिलवाले चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातील हे गीत.

0: पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. हम आपके दिल में रहते है या चित्रपटातील या गाण्यासाठी संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, पिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

इतना प्यार है या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. इब्राहिम अश्क यांची ही रचना होती आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 6:00 हिंदीतून बातमी दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील आणि त्या सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया मुंबई केंद्रावरून युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं? चंद्र आपल्या मागे काय येतोय? मासा झोपतो का? इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आई बाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाहीये, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यू मध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं नियोजन कसं करायचं, आणि कधी कधी तर रात्री उशिरा, हा झोप का लागत नाहीये, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का. हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं, पण याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते, ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचंय, प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत. आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय, फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न, कदाचित दोन्ही.

काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही, मित्रांनाही नाही, आई बाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही। पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो। मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात। प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती, कधी आशा, कधी गोंधळ, तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी। काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही। बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो। म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो। आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे। प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते, एखादा स्वतःची ओळख शोधत असतो तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनशांती तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना। मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये, तर ती जगण्याची वृत्ती आहे। जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झालीये। हे वेगळं करता येईल का, किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्ट ही आपण लक्षात ठेवायला हवी। इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते। प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्वाचा। विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी म्हणजेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। पण खरंच जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आवाज असता तर ती कदाचित आपल्यावर हसली असती, काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याच वेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती। तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस। मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं। त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्यालाच माहीत असतात। म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये, पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवत आहे। किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये, पण इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहितीये। किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाहीयेत, पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय। आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते। मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो। एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट

करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं पण त्याबरोबर सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते, म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत, ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय आहे ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय, पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते. एका क्लिकवर हजारो उत्तरं मिळू शकतात, पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा, पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या, पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल, पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही हा, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजन आपण ऐकली. श्रोतेहो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकत होतात. आता ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण महेश कराडकर यांच्याशी बोलत आहोत, त्यांच्या कविता ऐकत आहोत, त्या कवितांमागचा विचार जाणून घेत आहोत आणि त्यांची निर्मिती प्रक्रियाही सर आपल्याला सांगतायत। या सगळ्यातून सरांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उलगडत जात आहे। आजही आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत।
1: कराडकर सर, तुम्ही संपादक पण आहात, म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही चतुरंग सारखं मासिक दिवाळी अंक काढता, तर ही कविता लिहिताना तुमच्यातला संपादक जागा असतो का? तुम्ही स्वतःच्या कवितांचं संपादन करता का?
2: नाही करत। आपलं आपल्याला परीक्षण करता येत नाही आणि ते करू पण नाही, ते दुसऱ्या कोणीतरी करावं ते ठरवतात की हे चांगलं। माझ्या कवीचा उपयोग मला संपादनात होतो, पण संपादनाचा उपयोग मला कवितेत होत नाही। कारण का की मी संपादक असतो तेव्हा परीक्षक असतो, किंवा मी त्याचा अभ्यास करत असतो त्या लेखनाचा, आणि त्यामुळं कवितेचं मूल्यमापन मूल्यांकन करताना तो कोण आहे बघायचं नाही, तर ती आपल्याला कविता कळेल।
1: कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक कविता श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुन्हा आपण
2: अगदी अगदी बोलूया। एक वेगळी कविता मी ऐकवतो।
1: बर,
2: कवितेचं शीर्षक आहे आशा। काल मी तुझ्या उरात मेलो, कुणीतरी खणतय खड्डा माझ्या कबरीसाठी तुझ्या उरात। कुणीतरी खणतय खड्डा माझ्या कबरीसाठी तुझ्या उरात। क्षणोक्षणी मी हळुवार जपलेल्या तुझ्या असंख्य प्रतिमा खड्ड्याभोवती तटस्थ उभ्या। क्षणोक्षणी मी हळुवार जपलेल्या तुझ्या असंख्य प्रतिमा, म्हणजे आपण एखादा माणूस इथं भेटला तेव्हा त्यांना असं केलं
1: आठवणींचा
2: असा तो आठवणीतली जी त्या प्रतिमा आहेत त्या सगळ्या तुझ्या असंख्य प्रतिमा खड्ड्याभोवती तटस्थ उभ्या। काळी वस्त्र पांघरून तिचा निषेध
1: करतायत,
2: काळी वस्त्र पांघरून माझं श्रांत कलेवर शेजारीच पहुडले शुभ्र वस्त्रात गुंडाळलेलं। माझं श्रांत कलेवर शेजारीच पहुडले शुभ्र वस्त्रात गुंडाळलेलं। तरीही माझे टक्क उघडे थिजलेले डोळे, तरीही माझे टक्क उघडे थिजलेले डोळे अजूनही निरखतायत तुझा प्रत्येक चेहरा, अजूनही निरखतायत तुझा प्रत्येक चेहरा। तुझ्या उरातला गडद अंधार छेदत, तुझ्या उरातला गडद अंधार छेदत त्यांना आशा वाटते। त्यांना म्हणजे माझ्या डोळ्यांना, थिजलेल्या टक्क उघड्या डोळ्यांना आशा वाटते। तुझ्या कुठल्या तरी चेहऱ्यावर दोन अश्रू ओघळतील म्हणून
1: अजूनही आशा आहे।
2: आशा आहे की तुला कुठेतरी वाईट वाटत असेल माझ्याबद्दल की आपण याला तोडले, अशी एक कविता आहे आशा नावाची।
1: इतक्या वर्षांचा काही आठवणींचा जो पडदा आहे त्याच्यात
2: आणि कुठेतरी आठवेल, कितीतरी प्रसंग अनुभवलेले आहेत, एकत्र बघितलेले आहेत, एकत्र आपण वावरलेलो आहे, आनंदानं असेल दुःखानं असेल संघर्षानं असेल कुठं कुठं आपण भेटलेलो आहोत, त्या सगळ्या प्रतिमा तू एकदम त्या काळ्या वस्त्रात गेल्यात त्या निषेध करतायत माझ्या।
1: पण तरीही मला आशा आहे
2: की ती कुठल्या तरी एका डोळ्यामध्ये तुझ्या प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी दोन अश्रू असतील। ही कविता कशी सुचली बघा, की आपली एक प्रिय व्यक्ती असते आणि तिचं आपल्याबद्दलचं मत बदलतं आणि ती एकदम तुमचा तिरस्कार करायला लागते किंवा तुम्हाला नाकारायलाच लागते, मग असं कसं झालं अचानक? तर त्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी सांगू शकलेलं असतं किंवा काहीतरी झालेलं असतं आणि तिचा गैरसमज झालेला असतो किंवा तिचं बरोबरही असेल माझं चुकलेलं असेल। तर ती कविता मी पाठवली त्यावेळी लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये सुरेश भट कवितेचा विभाग बघायचे आणि ते निवडून कविता द्यायचे। मला सुरेश भटांचं एक चार ओळींचं पोस्ट कार्ड आलं की तुम्ही आतापर्यंत कुठे होता आणि काय करता। तर त्यानंतर आम्ही भटांच्या 61 एक कार्यक्रम सांगलीत ठेवला होता आणि सुरेश भटांची गाणी आणि सुरेश भटांची 61 आणि सुरेश भटांना थैली असं आम्ही 10 रुपये तिकीट ठेवलं होतं त्यावेळी आणि ते जे पैसे साठतील ते भटांना असं ते केलं होतं आम्ही। तर तो फार सुंदर कार्यक्रम झाला होता आणि भट पण एकदम खुश झाले, पुढे त्यांच्याशी माझं मैत्र जुळलं हा एक त्यातला भाग। मला ग्रेस यांच्या बरोबर राहता आलं काही एक दिवसभर, नारायण सुर्वेंच्या बरोबर राहता आलं, हातकणंगलेकर सर आमचे

0: संपादन करायचे, तरी मी माझ्या कविता त्यांना दाखवायचं धाडस कधी केलं नाही. पण स्पर्धेत कविता वाचायच्या, स्पर्धेला जायचं. मी, संजय पाटील, भीमराव धुळबुळू असे आमचे मित्र होते काही, कारण त्यावेळी पॉकेट मनी घरात मिळायचा नाही, म्हणजे बक्षीस हाच पॉकेट मनी असायचं. त्यासाठी त्या कवितांच्या स्पर्धांना जायचं, एवढंच त्या मागचं हे.
1: पण त्यातूनच ही कविता घडत गेली.
0: एक चळवळ करत गेलो आम्ही. मग पथनाट्यांमध्ये प्रकाश गडदेंच्या बरोबर सतीश पप्पू असा एक आमचा 9 जणांचा ग्रुप झाला. पथनाट्यांचे पण आम्ही भरपूर प्रयोग केले. म्हणजे कोकणात 1984 पहिला मोठा पाऊस जेव्हा झाला तेव्हा पूर आला होता. पूरग्रस्तांसाठी आम्ही स्ट्रीट प्ले करून सांगली, मिरज आणि जयसिंगपूर या 3 शहरांमध्ये सायकलवरून जाऊन आम्ही अंधाराची भीती आणि जादूचा खेळ असे 2 स्ट्रीट प्ले करायचो. त्यावेळी नेहरू शर्टाची जोडी करून पैसे गोळा करायचे आणि असे 5,000 रुपये त्यावेळी गोळा केले होते 84 साली. त्यावेळी लीना मेहेंदळे कलेक्टर, त्यांना आम्ही ते कोकणपूरग्रस्तांना निधी म्हणून कॉलेजने आमच्या दिले होते.
1: पण यातूनच अनेक माणसं भेटत गेली, अनुभव येत गेले.
0: माझा एक विश्वास आहे की माणूस सुसंस्कृत झाला, एक कलात्मक दृष्टिकोन आला, तर त्याच्यातला माणूस आणखी जास्त माणूस होईल. त्याच्यातलं जनावर जे आहे किंवा त्याच्यातला जो स्वार्थ आहे, त्याच्यातलं माझंच बघायचं, मीच पुढे जायचं, हे जे आहे हे कमी होण्यासाठी काय करता येतं, तर ते कलेच्या माध्यमातून साकारलं जातं असा माझा विश्वास आहे. त्यामुळे गाण्यांचा कार्यक्रम असो, कला ही माणसाला त्याच्यातलं मन जे आहे ते संवेदनशील करते, जागं करते आणि त्यातला माणूस जागा करते असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी या कलेच्या क्षेत्रातली काम करतो. मग त्यात आम्ही साहित्य संमेलनं जी सांगलीत घडली ती केली, पुन्हा बालगंधर्व जन्मशताब्दी, तर आम्ही ती लोक देणगीतून आणि लोकांच्या मदतीतून सांगलीत इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बालगंधर्वांची जन्मशताब्दी केली. कारण बालगंधर्व हे नागठाण्यातले, त्यांनी पहिलं पाऊल मिरजेत टाकलं, असं सगळं होतं. नंतर साहित्य संमेलनांमध्ये तर मी भरपूर कार्यकर्ता म्हणून काम केलं. आणि माझा एक विश्वास आहे की कामं सगळ्यांनी मिळून मिसळून केली तर फार चांगलं काम होतं. मला ज्यातलं कळतं ते मी केलं आणि तुम्हाला जे कळतं त्यातलं तुम्ही केलं तर ते काम जास्त चांगलं होईल.
1: उत्तम करण्याकडे कल असायला हवा.
0: कल असतो, जाईल.
1: कोणती कविता ऐकूया आता तुमच्या आवडीची एखादी?
0: आता मी तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीतली एक कविता ऐकवतो. नवीन कविता आहे ती. आत्ताचं जे युग आहे नवं, म्हणजे आता आपण जेन झी त्या पिढ्या आलेल्या आहेत पुढच्या, तर ह्या पिढ्यांबद्दलची एक माझी कविता आहे, पोपट असा आणि तसा. एक वेगळी कविता आहे पण तुम्हाला आवडेल. मी एक पोपट पाळलाय, मी एक पोपट पाळलाय तो डिट्टो माझ्यासारखं बोलतो. मी एक पोपट पाळलाय तो डिट्टो माझ्यासारखं बोलतो, सगळ्यांना त्याचं कौतुक. पोपटाचा मला अभिमान, मी त्याला रोज खायला घालतो, बक्षीस देतो, कधी पेरूची फोड, कधी मिरची, कधी डाळिंब. आता तर तो मी खातो ते सगळं खातो. आता तर तो मी खातो ते सगळं खातो, पितो सुद्धा. पिंजऱ्यात सेफ बसून ढेकर सुद्धा देतो, पिंजऱ्यातच उडतो आकाशात भरारल्यासारखा, पंख तडफडवत. मी पाळलेला पोपट माझ्यासारखं बोलतो म्हणून तर मी त्याला पिंजऱ्यात ठेवतो. परवा मुलानं पोपटासारखाच हुबेहूब रोबो आणलाय. त्यालाही त्यानं पिंजऱ्यात ठेवलंय. तो सगळ्यांच्या सगळ्या प्रार्थना म्हणतो, सगळ्यांचे सगळे संदर्भ देतो, अवघड कोडी चुटकी सरशी सोडवतो. सगळा ज्ञानकोशच मुखोद्गत. अस्पष्ट शब्दोच्चार त्याच्या लाल चुटुक खोट्या चोचीवर. तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबलंय. तो खोटा आहे, तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबलंय. ना त्याला कुत्र्या मांजरापासून भीती, ना तो पळून जाईल याचं भय. तरी त्याला मुलानं पिंजऱ्यात डांबलंय. मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, तुमच्या त्या खऱ्या खुऱ्या पोपटाला तुमची भाषा येते म्हणून तुम्ही त्याला कौतुकानं पिंजऱ्यात ठेवलंय.

0: रोबोटाची भाषा शिकतोय. रोबोट म्हणजे मी त्याला पोपटला रोबोट असं केलेलं आहे. मी मात्र या रोबोटाची भाषा शिकतोय, त्याला जर मी स्वायत्तता दिली ना तर कदाचित तोच मला पिंजऱ्यात ठेवेल. त्याला जर मी स्वायत्तता दिली ना तर तोच मला पिंजऱ्यात ठेवेल. तेव्हा अल्लादीनच्या जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखा हसत तो पोपटी रोबोट माझ्या मुलाभोवती त्यानं उभारलेल्या अदृश्य पिंजऱ्याचं दार कोड वापरून कुलूप बंद करून टाकतोय असा मला भास होत होता की ते खरंच होतं. तर ही आजच्या काळाची गोष्ट आहे. कारण आपल्या पिढीचं मला एक कौतुक वाटतं की आपण अगदी बैलगाडीपासून ते अगदी सुपरफास्ट ट्रेनपर्यंत आणि यानापर्यंत सगळं बघत आलोय. आणि माध्यमांच्या बाबतीत तर आपण अगदी आकाशवाणी ऐकूनच आपलं पूर्वी ठरायचं. एक वर्तमानपत्र संध्याकाळी यायचं, वाट बघायचो आपण आणि मग सगळं ते अग्रलेखासकट सगळं वाचायचं असा काळ बघितलाय. आणि त्यानंतर आज आपण एका क्षणामध्ये आपल्या हातात सगळे येते. आपल्या हातात जवळजवळ 3 ट्रक बसेल इतकं वस्तूंचं जे काही जग आहे ते आभासी बनवून छोटं छोटं सूक्ष्म करून आपण त्या मोबाईलमध्ये बसवलेलं आहे आणि ते आपल्या खिशात आहे.
1: खरंय. आत्ताची ही जी तुमची कविता होती तर
0: पोपट,
1: हा पोपट आणि किंवा कॅक्टस ही जी तुमची कविता आहे, तर या कवितांमध्ये ना शेवटच्या काही ओळींमध्ये एकदम असा एक वेगळा टर्न म्हणू आपण की कवितेला दिल्यासारखा वाटतो. जो अनेक कथांमध्ये असतो की आधी कथा वेगळी असते, चालू असते, आपले अंदाज वेगळे काहीतरी बांधले गेलेले असतात आणि त्याला एक टर्न मिळतो.
0: बरोबर.
1: म्हणजे यामाग काही कारण आहे का असंच लिहिलं जातंय?
0: काय असतं की एखादी गोष्ट लिहिताना म्हणजे आपल्या डोक्यात वेगळाच विषय असतो, लिहायला बसल्यानंतर ते जे बदलतं ना त्याला काय तुम्ही आम्ही काय जबाबदार नसतो. ते काय तुमचं आकलन आणि तुम्ही बघितलेलं जे काही आहे नेणिवेतलं ते सगळं जाणीव नेणीव हे सगळं मिक्स होऊन काय जे येईल ती कविता असते. आणि त्यामुळे मग ती एकदम अशी चमत्कृतीपूर्ण त्याचा शेवट होऊ शकतो किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते आणखी प्रभावी होतं. म्हणजे दोन जगं जी आहेत आपली ही आपण बघितलेली ह्याचं ते पुन्हा मिश्रण आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा ती कविता लिहिताना असं काही ठरवलेलं नसतं, आपल्याला
0: ठरवलेलं असतं, काहीतरी सुचलेलं असतं एक जर्म, पण तो जर्म कसा जाईल
1: हे
0: ठरलेलं नसतं किंवा ठरू शकत नाही कुठल्याही कवीचं मला असं वाटतं. आता छंदबद्ध लिहितात त्यांची गोष्ट वेगळी, पण ते सुद्धा असंच असतं.
1: या सगळ्याच तुमच्या कविता बघताना प्रतीक प्रतिमान आणि त्यातून एक काहीतरी संदेश हा दिला गेल्यासारखा वाटतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही असं काही ठरवून केलेलं नाहीये, पण खरं तर तो समाजापर्यंत गेलेला आहे.
0: बरोबर.
1: कविता वाचणं ती कळणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे, त्यांना तो निश्चितच कळेल. अजूनही आपण तुमची आवडती कविता किंवा ज्या कवितेनं तुम्हाला खूप छान आनंद दिला अशी एखादी कविता?
0: मला कविता लिहिल्यानंतर जे एक सुख मिळतं ना, किंवा आपण ह्या सगळ्या पापात आपण पण आहे. मी एका शिबिराला गेलो तर त्यात त्यांचं म्हणणं होतं की अमुक ठिकाणी अमुक झालं तर याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहात. व्यक्तिगत तुम्ही काहीतरी करू शकला असता रोल, पण तुम्ही तो केलेला नाही. हे जे आपल्या मनात एक जे काही क्लेश आहे त्या पापातून आपण मुक्त झाल्याचं समाधान कविता लिहिल्यावर मला मिळत असेल की एक माणूस म्हणून की हे सगळं जे बर्डन आहे आपल्यावर बाजूचं समाजाचं जगभर चाललेले सगळ्या अनैसर्गिक अनैतिक गोष्टी आहेत सगळ्यांवर दडपण आहे. म्हणजे कुठलं तर ते अमेझॉन खोरं जळतंय, कुठं तर लोक वृक्ष तोडच करतायत, कुठं तर वाघ मारतायत लोक, प्राणी मारतायत, किंवा त्या पर्यावरणाला विरोधी असं आणि निसर्गाला विरोधी आपण जे जगतोय. आपण निसर्गाला बरोबर नाही आहे तर आपण प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धक मानलेला आहे आणि मीच मोठा आहे आणि मी ह्याला वाकवू शकतो ही अशी आपली एक भावना झालेली आहे एक माणूस म्हणून. ती आपल्या अहंकारातून आलेली आहे आणि ती भावना आपल्याला रोज त्रास देते. मग त्यातल्या आपण जरा संवेदनशील माणसं असतो, समजा आपण विचार करणारी वेगळ्या अँगलनं बघणारी, तर या सगळ्या माणसांना हा त्रास होत असतो आणि त्या त्रासाचं उत्तर म्हणजे कविता असं मला वाटतं. त्यामुळं अशा त्या कविता मी लिहित गेलो. परवाची अगदी अलीकडची मी आईवर एक कविता लिहिलेली होती. असंच उठलो आणि आईची इतकी प्रचंड आठवण आली की माझी आई म्हणजे सगळ्यांचीच आई त्याची त्याला फार भारी असते आणि तशी मला पण माझी आई आवडायची आणि ती फार अशी वेगळी होती. तर तिची आठवण आली आणि ती कोरोनामध्ये गेली आणि मी बरोबर होतो त्यावेळी आणि ती गेली माझ्याजवळच असताना. तर मला एकदम तिची आठवण आली आणि काहीतरी

0: लिहावंसं वाटलं. म्हणले मी का आलो इथं असं काहीतरी मला सुचायला लागलं. आणि मग मला असं लक्षात आलं की माझी आई नसती तर मी आलो नसतो ह्या जगात. आणि मग ती कविता मला सुचली, अगदी अलीकडची कविता ही नवी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अंगाईचं रान. तू मला घेऊन आलीस इथं, वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. थकलीस पण हरखलीस मलान, थकलीस पण हरखलीस पण मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. थकलीस पण हरखलीस मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. तू घ्यायचीस पटाटा मुके, तू घ्यायचीस पटाटा मुके, मी धसमुसळा तुझ्या छातीला लुचे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझं आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे. तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभोवतीचा वावर माझ्या आनंदाचे मळे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभोवतीचा वावर हाच माझ्या आनंदाचे मळे. तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं, तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं. आता तू नाहीस, आता तू नाहीस, पण या वासनांच्या जंगलात फिरताना तुझे ओल्या अंगाईचे लयदार श्वास आजही थोपटतात, धीर देतात. मी चालू लागतो वाट दमदारपणे. तू नसतीस तर ही वाट असती.
1: फारच छान. महेश कराडकर यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. आज या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित केला. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होता तेजा दुर्वे. 6:50 होत आहेत. आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे ठीक 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत. आज या कार्यक्रमात खरीप हंगामातील विविध पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी याविषयी प्राध्यापिका डॉ संगीता प्रताप भोई यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते मुक्सित मुजावर. आज रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:15 पॉप संगीत. 8:30 संसद समीक्षा. रात्री 9:45 समाचार संध्या या हिंदीतून बातम्या. 9:00 न्यूज ऍट 9 हे इंग्रजी बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम. त्यानंतर रात्री 10:00 आपण ऐकाल संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आज या कार्यक्रमात शारदा राव यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकू शकाल. रात्री 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते हो, उद्यावार मंगळवार दिनांक 11 जुलै 2026. आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं होईल. त्यानंतर सकाळी 6 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 गीर्वाणवाणी, 6:10 ऐकाल प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कृषी वार्ता हा कार्यक्रम 6:40 प्रसारित होईल. उद्या या कार्यक्रमात कृषी पत्रकारिता याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक आहेत महेश इनामदार. 6:45 आकाशवाणी नागपूर निर्मित आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7 आज दिनांक आणि काही निवेदन. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने हे कार्यक्रम आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू. त्यानंतर गाणी मनातली हा मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, तसेच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी. 8:55 आपण ऐकाल संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम. संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. या कार्यक्रमात सहभाग आहे कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो, अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 9. उद्या या कार्यक्रमात ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांची रेवा देवस यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. सकाळी 9:30 प्रभातीचे रंग हा शिवराज काटकर लिखित कार्यक्रम. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. उद्या सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रस्तुत उमंग हा कार्यक्रम. 11 रसिक श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. दुपारी 1 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित होईल. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2 कृषीवाणी आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 दोपहर समाचार. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि त्यानंतर 3 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आमच्या उद्याच्या सायंकालीन प्रसारण सभेची सुरुवात होईल 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 वाजून लोकसंगीताचा कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं आपण ऐकणार आहात. 6:20 वाजून संस्कृतमधून बातम्या, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होईल. उद्या रात्री 7:30 वाजता किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 8:05

आणि मराठीतून राष्ट्रीय बातम्या 8:15 आपण काही हिंदी भक्तिगीत ऐकणार आहात. 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. उद्या रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकणार आहात. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. उद्या रात्री 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. उद्या या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांनी गायलेला राग पुटिया कल्याण आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आपण ऐकूयात. 11:10 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेची सांगता होईल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र मध्यमहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।
1: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर। मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे। त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे। त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो। शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं।
2: बालमित्रांनो, दर रविवारी सकाळी 9:15 जरूर ऐका बालसभा। गप्पा, गोष्टी, छान छान गाणी आणि बरेच काही। बालसभा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली जरूर ऐका।
3: श्रोतेहो, सायंकाळचे 7 वाजत आहेत। आता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: यांचे 2000
1: आणि लाईट बिलाचे
0: आता 0 रुपये कसे देऊ
1: अरे हो हो विसरलेच मी आता सोलर पॅनल लावले आता मग जे 4000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
2: हो हो नक्की पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in
3: हर घर

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

0: पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा

0: असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे, असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर एस पी एस रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले फळे आणि भाजीपाल्याचे आजचे बाजारभाव. दर प्रति क्विंटल प्रमाणे आहेत. कांदा किमान 1000 रुपये, कमाल 2800 रुपये. बटाटा किमान 800 रुपये, कमाल 1400 रुपये. लसूण किमान 8000 रुपये, कमाल 18000 रुपये. त्याचबरोबर फळांचे बाजारभाव याप्रमाणे आहेत. मोसंबी किमान 2000 रुपये, कमाल 5000 रुपये. ड्रॅगन फ्रूट किमान 6000 रुपये, कमाल 10000 रुपये. पेरू 1500 रुपये, कमाल 5500 रुपये. सफरचंद किमान 9000 रुपये.

कमाल 17,000 रुपये आणि सीताफळ किमान 1,500 रुपये आणि कमाल 4,000 रुपये. श्रोतो, काही बाजार भाव आपण ऐकलेत.

0: पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या।
1: श्रुतीहो सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
2: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। झामुक टिपून पत्ता सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड पोस्ट बॉक्स नंबर 88 किंवा ईमेल namaskarsangli@gmail.com आणि ऐका सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर।
0: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या।
1: श्रुतीहो सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
3: सुदृढ निरोगी बालक घरी उद्याची संपत्ती हीच खरी।
4: नमस्कार मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी सांगली मिरज कुपवाडचा महापौर। मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे। त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे। त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो। शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं।
5: श्रोतो संध्याकाळचे 7:15 होत आहेत। आता ऐकूया कार्यक्रम वृत्त विशेष।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंत संसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोतेहो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंत संसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटी

0: जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंत संसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. अशी एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27-30% मुलांना पोटात जंत असतात. आणि ही जी समस्या आहे हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय, पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं, हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय. पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारणं मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं जिथे

0: जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवॉर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं, हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय. पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारणं मेनली दोन तीन आहेत. एक मी म्हटलं तसं, जिथे जलनिसरण चांगलं नाहीये, जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावामध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात, शौच केली जाते, म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते, ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यांनी जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअरफूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ हेच पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली हे जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे, ते मुलांच्या आतडीमध्ये असतं आणि जेव्हा जे काही न्यूट्रिएंट गोष्टी आहे, जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात. त्याच्यामुळे मुलांना ते न्यूट्रिशन कमी मिळतं, मुलांना तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काही स्पीशीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतो. भारताने एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अनिमिया मुक्त भारत. त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्यांनी जी जंत असतात की ज्याचे जे आपलं रक्त शोषतात त्यांचा नष्ट केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंत जर जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही मुलांमध्ये असतं तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतो आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं, पोट फुगणं, पोटात दुखायला लागणं, तर हे सगळं राऊंड वर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नेमाने जंतुनाशक औषधं म्हणजे जे राऊंड वर्म्स म्हणतो आपण म्हणतो त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटनी नॅशनल डिवॉर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर सहा महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर सहा महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते सहाच्या ऐवजी 12 महिन्यांनी देऊ शकतो पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे 23-24 महिन्याच्या एज पर्यंत जास्त महत्वाचं आहे. कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं, स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिक अधिक केला तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, लहान बाळांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जंतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनिमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर आरती केणीकर.
2: जंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल, ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही. आणि जर वय 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रिपरेशन

0: मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते. आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत. आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो 10 फेब्रुवारी आणि ऑगस्ट 10. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयर्न आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं आणि यातलं 1 ml आठवड्यातनं 2 वेळा दिलं जातं असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात. आणि हे कोण देतात तर अंगणवाडी वर्कर्स आशा हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना 1 गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयर्न आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल. आणि 10 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना 1 गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळत. आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळ जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्लिमेंट लोह हे दिलं जातं लोहाच्या गोळ्या किंवा सिरप आणि ते 2 मिलीग्रॅम पर kg per day असं दिलं जातं. आणि हे सगळं करताना आपल्याला ह्याच वयोगटात जंताचा त्रास होतो त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल ही वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दिलं जातं. तर नुसतंच जंत प्रतिरोधक औषध न घेता त्याबरोबर जर अनिमिया असेल तर आयर्न आणि फॉलिक ऍसिड सुद्धा सरकारमार्फत जे मोफत दिलं जातं ते अनिमिया मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रामचा फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंत संसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते. म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
0: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वॉर्म, हुक वॉर्म, विप वॉर्म आणि पिन वॉर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्यासाठी समजावून सांगणे

0: गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अनवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नखं वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे अंगातलं रक्त कमी होत असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून जर लोहचं प्रमाण कमी दिसत असेल तर त्याच्यावर जे उपाय योजना आहे लोहयुक्त गोळ्यांची ती घेणं जरुरीचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जो आपण राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस साजरा करत आहे त्याच्या अंतर्गत शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये मोफत औषध जे मिळतं ते औषध घेणं गरजेचं आहे. कधी कधी जंताचं प्रमाण आतड्यांमध्ये खूप जास्त झालं तर आतड्यात अडकून त्याचा गोळा होऊन मुलांना त्रास होऊ शकतो आणि ही एक बाब अशी आहे की त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेणं मुलांना अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक, शिक्षक व घरातील तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधित व्यक्तींना याबाबत जागरूक राहून योग्य ते समुपदेशन व इलाज करणे गरजेचे वाटते. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी सर्वात सोपा, सुरक्षित व प्रभावी उपाय म्हणजे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनी जंतनाशक औषध वर्षातून 2 वेळा घेणे व तंदुरुस्त राहणे हाच संदेश देता येईल.
1: श्रोते हो, आजची लहान मुलं हेच देशाचं भविष्य घडवणारे उद्याचे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या समस्याही गांभीर्यानं सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 होत आहेत. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे शेतकरी बंधू भगिनींच्या आवडीच्या कार्यक्रमाची, अर्थात माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची. चला तर ऐकूयात कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. आज आहे वार सोमवार, दिनांक 10 ऑगस्ट 2026. पावसानं काही ठिकाणी थोडीशी उसंत दिली आहे, त्यामुळं शेतीच्या कामात आपण सगळेच व्यस्त आहात. परंतु शेतकरी बंधूंनो, शेतीच्या प्रत्येक कामाचं नियोजन आणि पिकांचं योग्य व्यवस्थापन केलं तर आपल्या कष्टाला चांगलंच फळ येणार आहे, बरं का? चला तर मग आज माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकूया खरीप हंगामातील विविध पिकांचं जास्तीत जास्त उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी, याविषयी प्राध्यापिका डॉक्टर संगीता प्रताप भोई यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, सध्या आपण पाहत आहोत की आपल्याकडं खरीप हंगाम चालू झालेला आहे. थोडासा उशिरा का होईना, पण पावसानं आपल्याकडं सुरुवात केलेली आहे. शेतकरी बंधवांनी थोडासा दिलासा त्यामुळे मिळालेला आहे आणि एकंदरीतच शेतकरी बांधव आता आपल्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या संदर्भात सजग झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची पिकं ते घेण्याच्या दृष्टीतून पावलं उचलत आहेत. तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत भारतीय विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात आणि तेथील प्राध्यापिका संगीता भोई या आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत. आपण त्यांच्याकडून ही माहिती घेऊयात. भोई मॅडम, सध्या आपण खरीप हंगामाचा विचार करता, आपल्याकडे प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर कोणकोणते पिकं घेतली जातात आणि शेतकऱ्यांचा कल सध्या कोणत्या पिकाकडे जास्त दिसून येतो?
2: नमस्कार, मी डॉक्टर संगीता प्रताप भोई. माझं शिक्षण MSc ऍग्री PhD ऍग्रिकल्चर रावरी इथून झालेलं आहे आणि सध्या मी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेले 10 वर्ष काम पाहत आहे. तर आता खरीप हंगामातली आपली जी पिकं आहेत, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा कल सगळ्यात जास्त बघितलं तर ज्वारी, सोयाबीन, उडीद, तूर या पिकांकडे आहे. आता जर मान्सूनचा विचार केला तर आपल्या भागामध्ये दरवर्षी 700 ते 1000 मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो, परंतु मान्सून उशीरा आल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असं जमिनी ओलावा तयार नाही आहे. त्याच्यामुळं पीक वाढणे किंवा पिकाची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे. बऱ्याच अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा समस्यांना सामोरं जाण्याच्या आधी आपण पिकांची योग्य अशी निवड करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये निवड करताना आपण आपल्याकडे ज्या पाण्याची क्षमता किती आहे किंवा उपलब्ध पाणी साठा किती आहे किंवा पाऊसाचा अंदाज घेऊन आपण त्या पिकांची निवड करायला पाहिजे.
1: म्हणजे एकंदरीतच शेतकरी बांधवांनी खरीप हंगामामध्ये पिकांची निवड करताना बदलत्या वातावरणाचा विचार करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार आपले त्यांनी बी बियाणे निवडून आपल्या शेतीचे त्यांनी जोपासना केली पाहिजे. बदलतं वातावरण ज्यावेळी आपण म्हणतो तर अशा या बदलत्या वातावरणाचा नेमकं कुठं परिणाम आपल्याला दिसून येतो शेतकऱ्यांच्या बाबतीत?
2: आता बदलत्या वातावरणाचं जर आपण बघितलं, जसं की सोयाबीन पीक आहे, सध्या सोयाबीन सगळ्यांनी लावलेलं आहे, पण बदलत्या वातावरणामुळे आणि मान्सून उशिरा आल्यामुळे सोयाबीनची उगवण क्षमता कमी म्हणण्यापेक्षा हळू प्रमाणात उगवण आहे. उगवण क्षमता जी आहे त्याला पुरेसा ओलावा पाहिजे. ज्यावेळेस आपण सोयाबीन लावतो त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पाहिजे. मान्सून उशिरा आल्यामुळे आपल्याकडे पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जी सोयाबीन पीक आता लावलेलं आहे, तर आपले जे काही कृषी अधिकारी आहेत, कृषी विभाग आहेत, या विभागाने वारंवार आपल्या शेतकऱ्यांना दूरध्वनीमार्फत, रेडिओमार्फत इन्फॉर्मेशन पोहोचवली आहे की मान्सून उशिरा येत आहे, पाण्याची उपलब्धता असेल तर तुम्ही ते पीक घ्या किंवा नसेल तर तुम्ही जी काही पिकं आहे जी कमी पाण्यावरती येणार आहेत अशा पिकांचा तुम्ही उपयोग त्या ठिकाणी करू शकता.
1: बऱ्याचदा ज्यावेळी शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची निवड करतात त्यावेळी मुख्यतः बी बियाण्यांकडे शेतकऱ्यांचं प्रामुख्याने लक्ष असतं. शासन विविध प्रकारचे बी बियाणं त्यांना विविध कृषी विक्रेत्यांकडून उपलब्ध करून देत असतं. मात्र ज्यावेळी असा वातावरणाचा परिणाम एकंदरीत आपल्याला दिसून येतो त्यावेळी असे उशिरा परिस्थितीत येणारे वाण निवडणं अपेक्षित असतं का?
2: हो, जर वातावरणाचा बदल लक्षात घेता आपण त्यानुसार वाणांची निवड करायला पाहिजे. जसं की सोयाबीन असेल तर सोयाबीन पिकासाठी JS 335 हे 90 दिवसांमध्ये तयार होणारं वाण निवडावे. तसेच फुले दुर्वा JS 103 या वाणांचा सुद्धा निवड

0: आपण करू शकतो. उडीद पिकासाठी 70 ते 75 दिवसांमध्ये तयार होणारे TAU 1 हे वाण निवडावे. तसेच फुले वसू, फुले राजन या वाणांची सुद्धा निवड तुम्ही करू शकता. तूर आहे, तुरीसाठी तुम्ही रेणुका, फुले पल्लवी, मूग मुगासाठी वैभव, फुले चेतक, भुईमूग पिकासाठी फुले प्रगती, फुले धनी या अशा विविध, ज्या की वातावरणामध्ये जर आपल्याकडे ओलावा कमी असेल, पाण्याची कमी असेल, तर आपण हे पिकं जे कमीत कमी दिवसांमध्ये 70 ते 75 दिवस 90 दिवसांपर्यंत तुम्हाला चांगले उत्पादन देऊ शकतात, अशा प्रकारच्या वाणांची निवड तुम्ही करू शकता.
1: प्रामुख्याने आपल्या शेतकरी बांधवांचं जे काही ज्ञान असतं हे बियाण्यांच्या बाबतीत थोडंसं आपल्याला कमी दिसून येतं, आणि त्यामुळं ही सजगता नसल्या कारणानं बऱ्याचदा ज्यावेळी ती पिकं घेतात त्यावेळी कुठं ना कुठं त्यांच्या उत्पादनात घट होताना आपल्याला दिसून येते. मग अशा बाबतीत शेतकरी बांधवांनी ज्यावेळी बी बियाण्यांची निवड करण्याची अपेक्षा असते त्यावेळी नेमकं कोणकोणत्या बी बियाण्यांची निवड करणं त्यांनी महत्वाचं आहे.
0: बियाणे निवडताना बऱ्याच शेतकऱ्यांची फसकत होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी बियाणे जे आहे ते कृषी विभाग, कृषी सेवा केंद्र, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालय यांच्याकडून सर्टिफाईड बियाणे, ज्यांची उगवण क्षमता चांगली असेल, आणि असेच बियाणे निवडावे जेणेकरून तुमचा त्या सीझनमधला त्या पिकाचा लॉस होणार नाही, आणि प्लस त्याची उगवण क्षमता चांगली झाल्यामुळे, उत्पादन चांगलं आल्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात त्या पिकापासून योग्य तो फायदा मिळेल.
1: शेतकरी बी बियाणे निवडतात किंबहुना शासनाने जे सर्टिफाईड केलेली बी बियाणं आहेत त्यांची खरेदी त्यांच्याकडून केली जाते. पण एखाद्या वेळेस वातावरणाचा किंबहुना त्यांच्या जमिनीचा देखील प्रभाव म्हणा की त्यांच्यात काही अन्नद्रव्य कमी जास्तीचे असू शकतील, या सगळ्याचा प्रभाव म्हणून की काय की एकंदरीत पिकांचं जे चांगले उगवण होते मात्र त्यापासून अपेक्षित असणारं उत्पादन मिळत नाही, तर अशा बाबतीत काय करणं अपेक्षित आहे?
0: आता पिकांची उगवण क्षमता जी आहे तर ती आपण सर्टिफाईड सीड आहेत किंवा तुम्ही पर्टिक्युलर व्हरायटी तुम्ही वापरू शकता चांगलं उत्पादन आणण्यासाठी, पण तुम्ही स्वतः पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया हा तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता. त्याच्यासाठी जर तृणधान्य असतील जसे की मका, ज्वारी या पिकांना तुम्ही अझोटोबॅक्टरची, आणि कडधान्य आहेत जसे की मूग आहे, तूर आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, या पिकासाठी तुम्ही राईसो बियांची बीज प्रक्रिया करू शकता. तुम्ही बीज प्रक्रिया करताना प्रति किलो 10 किलो बियाणांसाठी तुम्ही 250 ग्रॅम राईझोबियम आणि अझोटोबॅक्टर तृणधान्य आणि तुमच्या कडधान्य पिकासाठी बीज प्रक्रिया करून त्याची उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता.
1: बऱ्याचदा शेतकरी ज्यावेळी पिकांची निवड करतात त्यावेळी शेती क्षेत्रासाठी निर्धारित केलेली जी काही बियाणं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना सांगितलं जातं की बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे, त्या पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करून घ्या तरच तुमची पिकं चांगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेतकरी बियांचं बीज प्रक्रिया वगैरे करून घेतात तरी पण बऱ्याचदा शेतकऱ्यांपुढे खरा प्रश्न उपस्थित असतो की एखाद्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल तर या संदर्भात या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर देखील काय करणं अपेक्षित आहे, म्हणजे आपण पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे?
0: आता पाण्याचं व्यवस्थापन म्हणाल तर हे प्रमुख आणि मुख्य आपली फेज आहे की पाणी जर नसेल किंवा त्या बियाण्यासाठी व्यवस्थित मॉइश्चर मिळालं नाही तर आपली उगवण क्षमता चांगली होणार नाही. पीक तुम्ही सर्टिफाईड वापरलं तरी आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. त्याच्यासाठी पिकाच्या पेरणीसाठी रुंद सरी वाफा या पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे पडणारा पाऊस जो आहे जास्तीत जास्त तुमच्या सरीमध्ये मुरवला जातो जो पिकांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतो. तसेच पाऊस जास्त झाल्यास पाणी जे आहे जास्तीचं पाणी तुम्ही चर काढून बाहेर काढून देऊ शकता. तुमच्या अतिरिक्त पाणी जे आहे ते सरीमधून तुम्ही बाहेर काढून देऊ शकता. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होऊन पिकाच्या वाढीसाठी वरंब्यावरती वापसा परिस्थिती तयार होते आणि ते पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आता हे झालं तुम्ही रुंद सरी वरंबा पद्धती आहे. ही पद्धती तुम्हाला इक्रीसॅट हे संशोधन केंद्र हैदराबाद येथे आहे त्यांनी ह्या अवलंब करण्यासाठी सांगितलेले आहे. आणि या पद्धतीमुळे सगळ्यात जास्त पाण्याचं चांगला निचरा पण होतो, पाण्याची उपलब्धता पद्धतीत आपल्याला पिकासाठी उपलब्ध होते. तसंच जर 15 ते 20 दिवसांसाठी पाऊस थांबला तर पाण्याच्या संवेदनशील पीक वाढीची अवस्थेमध्ये 1 किंवा 2 तुम्ही पाणी द्यायला पाहिजे. जसे की सोयाबीन पिकासाठी फुलोवर अवस्था जी की 40 ते 45 दिवसांनी पेरणीनंतर येते आणि शेंगा भरण्याची अवस्था 70 दिवसांनी पेरणीच्या 70 दिवसांनी येते, अशा अवस्थेमध्ये या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडल्यास पीक उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी पिकाच्या संवेदनशील

0: अवस्थेत पाण्याचे योग्य नियोजन करावे. जर पिकांना संवेदनशील अवस्थेत पाऊस जास्त प्रमाणात झाला तर जास्तीचे पाणी सर खांदून 24 ते 48 तासांमध्ये ते पाणी जास्तीचे पाणी काढून टाकावे. असे जर नियोजन केले तर यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित होईल, पिकांची वाढ चांगली होईल, जे तुमच्या शेतामध्ये जास्तीचं पाणी आहे ते सुद्धा काढलं गेलं जाईल आणि पिकांची योग्य वाढ होऊन तुम्हाला उत्पादन चांगले मिळण्यास उपलब्धता होईल.
1: पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत या गोष्टी आपण केल्या, मात्र बऱ्याचदा शेतकरी बांधव ज्यावेळी पिकं घेतात त्यावेळी पिकांच्या मध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते, किंबहुना ज्यावेळी माती परीक्षण करतात त्यावेळी त्यांना या सगळ्या गोष्टींची कुठेतरी कल्पना आलेली असते की या पिकासाठी आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि ही विशिष्ट प्रकारची खतं दिल्यानंतर ही कमतरता आपण भरून काढू शकतो. तर अशा पद्धतीत खत व्यवस्थापन करताना त्यांनी कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे?
0: आता खत व्यवस्थापन करताना एकतर आपण खतं जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं किंवा आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर खतं द्यायची तर शेतकरी पहिल्यांदा काय करतात, कोणतंही माती परीक्षण करत नाहीत. माती परीक्षण न केल्यामुळं खताचा अपव्यय वाढतोय, खताचा भडीमार जो आहे तो आपल्या शेतीवर होतोय. तर हा होऊ नये म्हणून माती परीक्षणाचा अहवाल आणि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार दिलेल्या खताची मात्रा या दोन्ही बाबींचा विचार करून पिकांच्या लागणारी जी खतं आहे खतमात्रा योग्य ते प्रमाणात देण्यात यावी. आता हे देण्यासाठी खतं द्यायची आहे तर पेरणीच्या वेळेस पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास बेसल डोस जो आहे तो हाताने फेकून न देता 2 चाळीच्या पेरणी यंत्राचा उपयोग करून खते देण्यात यावीत. यामुळे खत थेट बियाणांच्या जवळ पण सुरक्षित अंतरावर पडते, पिकांची उगवण चांगली होते आणि पिकाला पोषण तत्वे लगेच मिळतात. तसेच पेरणी पिकाची किंवा लागण झाल्यानंतर पीक वाढीच्या अवस्थेत असताना जमिनीच्या वरून खत देता येतात, याला वरखत देणं असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस पीक तुमचं उभं आहे त्या उभ्या पिकात जर तुम्हाला खत द्यायची असेल तर त्याला वरखत असं म्हणतात. त्यामुळे पिकाला नत्रासारखी आवश्यक पोषण तत्वे योग्य प्रमाणात मिळाल्यास मदत होते आणि पिकांची वाढही चांगली होते. तसेच तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास फवारणीद्वारे त्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तुम्ही कमी करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लोह जे आहे ते 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी वापरायचं आहे. झिंक सल्फेट आहे ते 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी वापरायचं आहे. या वापरामुळे तुमच्या पिकांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि जी काही तुमची सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती कमी होण्यास मदत होते. आता शेतकरी जी बांधव आहेत ती काय करतात, कुठलंही बेसल डोस म्हणा किंवा तुमचं पेरणीच्या वेळेस म्हणा जे काही खतं देतात त्याला कुठलाही बेस नसतो. ते युरिया टाकतात, SSP टाकतात, ते MOP टाकतात, ते अंदाजे टाकतात. एक पोतं आता टाकलंय, एक पोतं आहे ती 30 दिवसांनंतर पेरणीच्या टाकूया, 40 दिवसांनंतर टाकू, असे न करता माती परीक्षण करून त्याचा अहवाल बघून याच्यामुळे काय होईल, एकतर जो एक्सेस खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि योग्य पोषण पिकाला मिळालं त्याचं उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होईल.
1: ठराविक कालावधी गेल्यानंतर एक साधारण 2 महिने 3 महिने गेल्यानंतर बऱ्याचदा पिकामध्ये तणांचा उपद्रव आपल्याला दिसून येतो, तर अशा बाबतीत तण व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नेमकी यामध्ये कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे?
0: आता अंतर्मशागत आपण करतो, अंतर्मशागत जी आहे ती 30 ते 40 दिवसांनी तुम्हाला 2 ते 3 कोळपणी करायचे आहेत. तसेच 1 ते 2 भांगलणी करून जे एक्सेस तण आहे ते आपल्याला काढायचं आहे. तणामुळे काय होतं, तण जे आहे ते आपण जे काही पोषक तत्वे आपण आपल्या पिकाला देतो ते तण स्वतः पहिल्यांदा एक्सेस प्रमाणात ते कंझ्युम करतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पिकाला कुठलीही पोषण तत्व मिळत नाहीत, जी आहे ती तणाला मिळतात. त्याच्यामुळे तणाची वाढ जास्त होते, पिकाची आपल्या वाढ कमी होते. असे होऊ नये म्हणून आपण भांगलण आणि कोळपणी हे करणे गरजेचं आहे. हे करत असताना याच्यामुळे काय होणार आहे, आपली जमिनीतील हवा खेळती राहणार आहे, जमिनीतील ओलावा चांगला राहणार आहे, जमिनीत जे पोषक तत्व आहेत ती तुमच्या पिकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचणार आहेत आणि त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी करण्यास आपल्याला मदत होणार आहे. तसेच आता सध्या जर बघितलं तर आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रकारचा काडी कचरा किंवा आपले जे आधीची पिकं आहेत जसे की तुमचा पाचट आहे, उसाची पाचट आहे, ही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे पण त्याचा योग्य असा वापर होत नाही. तर त्याचा वापर आच्छादन म्हणून आपण जर केला तर त्याच्यामुळे तण नियंत्रण, जमिनीचा ओलावा टिकवून ठेवणं, जमिनीची सुपीकता वाढवणं, जमिनीचे ताप

0: आणि नियंत्रण ठेवून जमिनीतील ओलावा वाढवण्यासाठी मदत होते. तसेच जमिनीची धूप कमी करण्यासाठी सुद्धा या आच्छादनाचा आपल्याला उपयोग होतोय. तर हे आच्छादन जे आहे की जे की आपल्याकडे शेतामध्ये उपलब्ध जी आधीच्या पिकांची पाचट आहे तर ह्याचा उपयोग करून आपण ह्या आच्छादन वापरतो. तर त्याचा जे काही अवशेष आहे ती पिकांची त्या पिकांच्या अवशेषापासून आपण आच्छादन तयार करून या आच्छादनामुळे बाष्पीभवन जे आहे ते कमी होतं आणि आपल्या पाण्याची जी वाढ आहे ती होण्यास मदत होते. आता तसंच आहे की आपल्या पिकांच्या अवशेष आपण जाळून न देता किंवा टाकून न देता त्याचा उपयोग जर केला तर आपल्या जमिनीतील जी ऑर्गॅनिक मॅटर ज्याला आपण म्हणतो किंवा मग तुमचा सेंद्रिय कार्बन जो आहे तो वाढवण्यासाठी मदत होते. तर हे आच्छादन आहे ते आपण भाजीपाल्यामध्ये तुम्ही प्लास्टिक आच्छादन वापर करू शकता आणि जे आपले तृणधान्य आहेत कडधान्य आहेत अशामध्ये तुम्ही ऊसाची पाचट किंवा तुमच्या पेंड्या आहेत किंवा तुमचे जे अवशेष आहेत ते टाकून तुम्ही आच्छादन करू शकता.
1: एकंदरीतच शेतकरी बांधवांनी अशा प्रकारची ज्यावेळी आपण पिकं घेतो त्यावेळी त्याची उत्तम प्रकारे अंतर्मशागत करणं हे देखील खूप महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्या पिकांचं चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकेल. मला आता असं सांगा की बऱ्याचदा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत येतो प्रामुख्यानं पहिल्या पहिल्यापासून स्टेप टू स्टेप सगळ्या गोष्टी आपण घडवत आणतो. मात्र ज्यावेळी पीक एका विशिष्ट परिस्थितीमध्ये असतं त्यावेळी नेमकं काहीतरी वातावरण बदल होतं किंवा काही त्यामध्ये आणखीन आपल्याला फरक दिसून येतो तर यावेळी पीक संरक्षणाच्या दृष्टीतून शेतकरी बांधवांनी कोणती पावलं उचलणं अपेक्षित असतं.
0: नक्कीच त्यावरती आपण बोलायला पाहिजे कारण पीक संरक्षण हे महत्वाचं आहे. पीक संरक्षण झाले तरच तुमचं उत्पादन जे आहे ते चांगलं राहणार आहे. पेरणीपूर्व किंवा पेरणीच्या वेळी उन्हाळ्यात शेतीचा खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीतली जे काही किडीचे कोष आहेत आणि रोगाचे जीवाणू आहेत ते नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते. कीड आणि रोगांना वेळीच बळी न पडता सुधारित जातीच्या बियाणांची आपण निवड करू शकतो. असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. तसेच पांढऱ्या माशीचे नियोजन करण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे आपण लावू शकतो जेणेकरून हे जे पिवळे चिकट सापळे आहेत ते लावल्यामुळे सोयाबीन पिकांवरील पिवळा मोझॅक रोग जो आहे तो रोखण्यासाठी आपल्याला मदत होते. आता जर बघितलं तर एकात्मिक कीड व्यवस्थापन सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा प्रथम यांत्रिक पद्धतीमध्ये कीडग्रस्त पानं आहेत फळं आहेत किंवा फांद्या आहेत हे हातानं तोडून नष्ट करू शकता. जैविक पद्धतीमध्ये मित्र कीटकांचा तुम्ही वापर करू शकता जसे की लेडीबर्ड बीटल आहे क्रायसोप आहे यांचे जतन करून किडीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. तसेच रासायनिक पद्धतीमध्ये कीटकनाशकाची फवारणी करून कीटकाचे योग्य नियोजन करू शकतो. म्हणजे हे एकात्मक पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही यांत्रिक पद्धती वापरू शकता रासायनिक पद्धती वापरू शकता किंवा मग तुम्ही जैविक जी पद्धत आहे अशा सगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही पिकाचे संरक्षण योग्यरित्या करू शकता.
1: बऱ्याचदा आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने पार पाडतो रोगराईपासून आपल्या पिकांचं संरक्षण करून घेतो मात्र खरी गरज असते ते उत्पादन व्यवस्थित पद्धतीनं साठवून ठेवण्याची किंवा जे आलेलं उत्पादन आहे हे उत्पादन परत बाजारात विक्री करण्यासाठी त्याची खूप गरज असते. तर अशा पद्धतीमध्ये आपण पिकांची काढणी आणि त्याचं काढणीनंतरचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने करू शकतो.
0: नक्कीच आपण बघतोय की एवढं सगळं आपण करतोय आपण खतांसाठी खर्च घालतोय पिकांचं संरक्षण चांगलं करतोय पाण्याचं व्यवस्थित नियोजन करतोय पण पीक काढणीच्या वेळी आपण जर लक्ष नाही दिलं आता मान्सून बदलतोय समजा पीक काढणीच्या वेळी आता आपण खरीप पीक जे आहे ते ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काढणीचा वेळ येतोय अशा वेळेला परतीचा मान्सून आपला चालू होते. तर अशा वेळी काढणीच्या वेळेला आपण मान्सूनचा अंदाज घेऊन दूरदर्शन आहे रेडिओ आहे यामार्फत किंवा आपले कृषी विभाग आहेत हे सतत आपल्याला माहिती देत असतात की आज पावसाचं नियोजन असं असं आहे तर त्यानुसार तुमच्या पिकाचं नियोजन तुम्ही करा. तर पीक काढण्याच्या वेळेला पीक काढताना तुमच्या पिकांचा पिवळापणा जो आहे तो वाढलेला पाहिजे. जर तुमचं पीक सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल तर ह्या पिकांमध्ये आपण जर बघितलं तर शेंगा असतात तर शेंगा जर तुम्ही हलवून बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेटॅलिक साऊंड आवाज येतो आपल्याला किंवा त्यातले जे दाणे आहेत ते दाणे जर आपण दाताखाली धरले तर ते फुटून टच असं आपल्याला आवाज येतो. तर ह्या ज्या आहेत हे लक्षणे जे आहेत हे तुम्ही काढणीच्या वेळेला या लक्षणांवरून ठरवू शकता की पीक काढणीस आलेलं आहे. लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही पीक काढू शकता. तसेच पिकातील काढणीच्या वेळेला ओलावा जो आहे तो 10-12% असावा. जास्त ओलावा असल्यामुळे बुरशी वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपले पिकांची गुणवत्ता जी आहे ती कमी होऊन पिकाला चांगला भाव मिळू शकत

0: नाही. आता सध्याच्या काळात हवामानाचा बदल हा शेतीच्या समोरील सर्वात मोठा धोका आहे. पीक काढणीच्या वेळी पाऊस आल्यास बियाणांना मोड फुटतात आणि पिकाला बुरशी लागते. काढणी झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे दाणे गळतात, पिकाचे मोठे नुकसान होते. असे होऊ नये म्हणून काढणीपूर्वी दूरदर्शन, रेडिओ किंवा मोबाईल ॲपद्वारे हवामानाचा अंदाज घेऊन काढणी करावी. हवामान खराब असल्याचे शक्यता असल्यास काढणी पुढे ढकला किंवा काढलेले पीक ताटपदरीने सुरक्षित ठेवून झाकून ठेवा. काढणीनंतर धान्य व्यवस्थित सुकवून त्यातील दमटपणा कमी करून पोत्यात भरावे, जेणेकरून साठवणुकीतील कीड लागणार नाही आणि आपल्या काढलेल्या पिकाला योग्य तो भाव मिळेल. आता हे झालं तुमचं काढणी, पिकाची काढणी, साठवण, हे जे आहे ते आपण पावसाच्या आपल्या हवामानाच्या अंदाजानुसार जर आपण याची पूर्वतयारी केली तर जे काही आपण पीक घेतलेलं आहे ज्याच्यासाठी आपण 90-95 दिवस आपण वेळ दिलेला आहे तो आपला वेळ वाया न जाता ते पीक आपल्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल आणि त्याचा जो भाव आहे, जो आपला खर्च आपण पूर्ण केलेला आहे, तो आपल्याला योग्यरीत्याने मिळेल. शेतकरी बांधवांनो, निसर्गावर आपले नियंत्रण नाही, पण योग्य नियोजन आणि उपाययोजना आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आपण होणारे नुकसान जे आहे ते नक्कीच टाळू शकतो.
1: संगीता मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच जी काही आपली सध्याच्या वातावरणानुसार खरीप हंगामातील पिकांची जी काही निवड आहे ती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यांची एकंदरीतच जोपासणूक कशी केली पाहिजे आणि प्रत्येक पीक निहाय आपण कोणकोणत्या जातींची निवड करणं अपेक्षित आहे, त्यासाठी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि एकंदरीतच रोग व्यवस्थापनाच्या संदर्भात एकात्मिक रोग व्यवस्थापन या संदर्भात जी माहिती दिलीत ती माहिती आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच आवडली असणार आहे आणि त्याचा वापर ते आपल्या शेतीमध्ये नक्कीच करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही ही मुलाखत दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत होतात खरीप हंगामातील विविध पिकांचं जास्तीत जास्त उत्पादन घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची डॉक्टर संगीता प्रताप भोई यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुक्सित मोजावर. चला तर मंडळी, या माहितीसोबतच ऐकूयात आणखी एक आपल्या आवडीचं हे गीत.

अरे संसार संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. बऱ्या तर शेतकरी बंधूंना माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मला संतोष जाधवला आता निरोप द्या. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी याच कार्यक्रमात नवीन माहितीसह. नमस्कार. राम राम.

माझे घर माझे शेत हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजत आहेत. आता ऐकूया एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमात आज आपण विठ्ठल विठ्ठल या चित्रपटातील सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. गायक होते सुरेश वाडकर आणि सलील कुलकर्णी. श्रोतेहो, आमच्या उद्याच्या अमृत कलश या कार्यक्रमाविषयीचं सुधारित निवेदन. उद्या सकाळी 9:15 आणि सायंकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात सांडगेवाडी तालुका पलूस येथील रामकवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. अमृत कलश उद्या सकाळी 9:15 आणि सायंकाळी 6:30. श्रोते हो, सायंकाळचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून बातम्या.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले। हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं। राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं। लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं। या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे। चर्चेला

0: उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्र पणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 पुढे ढकलले आहे. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

0: अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे लाठीमार अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खैंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेकजण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नोबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. 8:15 होत आहेत. आता ऐकूयात शारून प्रभाकर यांनी गायलेलं पॉप संगीत.

0: पॉप संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकत आहात.
1: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या.
2: श्रोतेहो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्ट कार्ड पाकिट किंवा ईमेल करा जो तुम्हाला जमेल. झामुट्टीतून पत्ता सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड पोस्ट बॉक्स नंबर 88 किंवा ईमेल नमस्कार सांगली @gmail.com आणि ऐका सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
0: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांविषयी माहिती आपण घेतलीत. पॉप संगीताच्या कार्यक्रमात शारोन प्रभाकर यांनी गायलेलं पुढील गीत आपण ऐकूयात.

पॉप संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. श्रोतेहो, रात्रीचे 8:30 होत आहेत. यानंतर मुंबई केंद्रावरून संसद समीक्षा हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत. त्याचबरोबर 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, त्याचबरोबर 9 न्यूज ऍट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनी मुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला संसद समीक्षा हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर आज आपण प्रासंगिकच्या माध्यमातून जंत निर्मूलन दिनानिमित्त विशेष माहिती ऐकूयात. आज 10 ऑगस्ट 2026 आज आहे राष्ट्रीय जंतनाशक दिन. यानिमित्तानं आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं

आज 10 ऑगस्ट 2026, आज आहे राष्ट्रीय जंतनाशक दिन। यानिमित्तानं आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं जनजागृतीपर विशेष कार्यक्रम। चला जाणून घेऊया जंत संसर्ग आणि जंतनाशक औषधोपचार। श्रोतेहो, लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जंत हा एक विचार करण्यासारखा भाग आहे। खरं तर जंताविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न पडतात, त्यातला एक प्रश्न म्हणजेच आतड्याचा जंतदोष म्हणजे काय। श्रोतेहो, जंत हे परजीवी असतात आणि ते मनुष्याच्या आतड्यांमध्ये राहतात आणि तिथंच अन्न खाऊन म्हणजे आपल्या शरीरासाठी पोषक असणारी तत्व खाऊन ते जगतात। आणि त्यामुळे होतं काय तर मनुष्याच्या शरीरामध्ये रक्तक्षय होतो आणि कुपोषण वाढतं। याचबरोबर आणखी एक प्रश्न नेहमी आपल्या मनामध्ये पडतो की लहान मुलांच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो। तर जंत हा लहान मुलांच्या शरीरातील त्यांच्या वाढीला पूरक पोषक असणारी तत्व शोषून घेत असल्यामुळे मुलं सारखी आजारी पडतात, त्यांची वाढ खुंटते, शिक्षणात त्यांचं लक्ष लागत नाही, शाळेत गैरहजेरीचं प्रमाण वाढतं आणि सतत दवाखाना औषधोपचार यामुळे त्याचंही आणि त्याच्या कुटुंबियांचंही मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते। जंताच्या प्रादुर्भावानं बालकांच्या पोषण आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? उत्तर अगदी सोपं आहे। तर जंत झालेल्या मुलांच्या शरीरातील रक्तातील लोह आणि प्रथिनांची कमतरता स्पष्टपणे दिसू लागते, त्याचबरोबर आतड्यांमधून पोषक घटकांचं शोषण होत नाही आणि जुलाब होणे, अतिसार होणे, त्याचबरोबर रक्तक्षय झाल्यामुळे थकवा येणे आणि शरीर कमकुवत होणे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता हा रोग संसर्गजन्य आहे का किंवा तो कसा होऊ शकतो याबाबतीतही आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, तर स्वतः लक्षात घ्या, दूषित माती खेळल्यामुळं, त्याचबरोबर दूषित पाणी प्यायल्यानं, फळे भाजीपाला स्वच्छ आणि नीट न धुता खाल्ल्यामुळं किंवा भाज्या व्यवस्थित न शिजवल्यामुळं सुद्धा हा जंताचा प्रसार होऊ शकतो। आता या आजाराच्या बाबतीमध्ये औषधोपचार कशा पद्धतीनं घेतले जाऊ शकतात, तर विशेषतः लहान मुलांच्यासाठी अल्बेंडाझोल नावाची गोळी आहे। ही गोळी संपूर्ण जगामध्ये एक उत्तम उपचार म्हणून आजही वापरली जाते आणि आतड्यातील जंतसंसर्ग कमी करण्यासाठी या औषधाचा मुलांच्या वयानुसार त्या औषधाचा टप्पा किंवा त्या औषधाचं प्रमाण निश्चित केलं जातं। शैक्षणिक संस्था, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ठराविक दिवसातून ही गोळी मुलांना दिली जाते। पालकांनी आपल्या मुलानं ही गोळी घेतली आहे का या बाबतीतली नोंद ठेवली पाहिजे आणि योग्य वेळी ही गोळी किंवा हे औषध उपचार मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आता बऱ्याच वेळेला पालकांच्या मनात प्रश्न पडतो की जेवण न करता मुलांनी अशी गोळी घेतली तर काही अडचण निर्माण होईल का? तर काही हरकत नाही, मुलांनी जेवण न करता सुद्धा ही जर गोळी घेतली म्हणजे उपाशीपोटी ही गोळी खाल्ली तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। आता हा जंत संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी काय उपचार आपल्याला करता येतील बघा। शौचास जाऊन आल्यानंतर आणि जेवणा अगोदर साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत, त्याचबरोबर शौचालयाचा वापर केला पाहिजे, उघड्यावर शौचालयाला जाणं टाळलं पाहिजे, त्याचबरोबर शौचालयाची सुद्धा स्वच्छता राखली गेली पाहिजे, शौचालयाला जाताना चप्पल किंवा बूट वापरलं पाहिजे, सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, आपण जे अन्न खातो, फळं भाजीपाला खातो ते झाकून ठेवले पाहिजेत, लहान मुलांनी नखं काढली पाहिजेत, नखं स्वच्छ ठेवली पाहिजेत। याशिवाय या बाबतीत सार्वजनिक आरोग्य सेवा, शासन, शाळा व्यवस्थापन यांच्याकडून दिली जाणारी जी माहिती आहे त्या माहितीचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे। आता आजचा दिवस हा जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो, तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने

किंवा पुढील आठवड्यामध्ये, मागे पुढे 4-2 दिवसांमध्ये याबाबतीत शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांवरती वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विशेषतः वयवर्ष 1 ते 19 या वयोगटातील मुलांना आणि मुलींना एकाच वेळेला ही गोळी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये दिली जाते, अंगणवाडी केंद्रांमध्ये दिली जाते. याबाबतीत पालकांनी जागरूक राहून अशा प्रकारचा औषधोपचार, अशा प्रकारची गोळी आपल्या पाल्याला, मुलाला मिळाली आहे का याची खात्री करून घ्यायला हवी. आता काही लोकांना असं वाटत असतं की या गोळीचा काही दुष्परिणाम आहे का, तर अर्थातच थोडाफार तात्पुरता हा परिणाम जाणवू शकतो, परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ही गोळी घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी सौम्य प्रमाणात चक्कर येणं, मळमळणं, उलटी होणं किंवा डोकं दुखणं अशा प्रकारचा थोडासा त्रास जाणवू शकतो, परंतु हे परिणाम हे थोड्या वेळासाठी असतात, ते आपोआप थोड्या वेळाने कमी होतात, त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. आता आतड्यांमधील जंतांचा संसर्ग कसा होतो? आता मातीतून होणारे जंत संसर्ग हे खरतर मानवी विष्ठा किंवा जी मानवी वापरातून निर्माण होणारा कचरा आहे याच्यामध्ये हा जंत संसर्ग वाढीस लागतो. तिथं हे जंत अंडी घालतात, जिथं अस्वच्छता आहे किंवा कमी स्वच्छतेचं ठिकाण आहे अशा ठिकाणी या जंतांचा प्रसार होतो आणि तो आपले हात पाय यांच्या माध्यमातून तो आपल्या शरीरामध्ये आतड्यापर्यंत जातो. त्यामुळं अस्वच्छ परिसरातून आल्यानंतर, घाणीच्या परिसरातून आल्यानंतर आपण मघाशी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ राहण्याची, स्वच्छता पाळण्याची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनात आणखी एक प्रश्न असेल की मुलांना आणि मुलींना काही त्रास झाला अशी गोळी घेतल्यानंतर किंवा याबाबतीत उपचार सुरू असताना जर काही अडचणी निर्माण झाल्या, तर मग शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती किंवा संबंधित पालकांनी किंवा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? तर आपल्याला जर अशा बाबतीत जर कुठंही काही अडचण भासली तर आपण ताबडतोब 104 टोल फ्री क्रमांक 104 आणि 108 या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधायचा आहे आणि जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रावरती अशा प्रकारचा उपचार घेतल्यानंतर काही परिणाम जाणवलेल्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला, मुलांना आपण त्या ठिकाणी पोहोच करायचं आहे. तिथं योग्य ते त्यांच्यावर उपचार केले जातील आणि मुलांना ताबडतोब थोड्या उपचारानंतर घरी सोडलं जाईल. आता आणखी एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, जर एखादं मूल आजारी असेल तर त्याला ही गोळी दिली तर चालेल का? निश्चितच जर मुलं मुली आजारी असतील तर याबाबतीत आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी द्यायची नाही. जर प्रकृती सामान्य असेल तर अवश्य गोळी द्या, परंतु जर मुलं आजारी असतील तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी देऊ नये. आता आणखी एक प्रश्न असा की काही मुलं आजारी दिसत नसतात पण तरीही सगळ्यांनाच एकसारख्या गोळ्या का दिल्या जातात? तर त्याचं उत्तर असं आहे, जंतबाधेचा दुष्परिणाम हा लगेच दिसू शकत नसला तरी काही वर्षानंतर, काही दिवसानंतर त्याचे दुष्परिणाम मुलांमध्ये दिसू शकतात. त्यामुळं जरी आजारी नसेल किंवा तशी लक्षणं नसतील तरी सुद्धा ही गोळी सुरक्षित असल्यामुळं सर्वच मुलांना एकाच वेळेला, एकाच प्रमाणात, म्हणजे वयोगटानुसार एकाच प्रमाणात दिली जाते. तेव्हा मंडळी, आपण सारेच जण आपल्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये, आपल्या उद्याच्या, भारताच्या, भविष्य असणाऱ्या या पिढीच्या बाबतीमध्ये जंत निर्मूलनाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकूया, स्वच्छता पाळूया, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं दिलेल्या सूचनेचं पालन करूया आणि आपण लहान मुलांचं आरोग्य निरोगी बनवूया. आजची ही माहिती आपल्यासाठी संकलित केली होती मुक्सिप मुजावर यांनी आणि माहितीचं वाचन संतोष जाधव यांनी केलं होतं. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ही माहिती ऐकलीत. मध्यम लहरी 239° 8.1 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 होत आहेत. आता यानंतर

ऐकूयात कार्यक्रम नादब्रह्म। शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया शारदा राव यांनी गायलेला राग मालगुंजी। विलंबित एकतालात निबद्ध असून बोल आहेत बनने चरावत। द्रुत तीन ताल निबद्ध असून बोल आहेत रटट रटट राधा मोहन। राव यांना तबला साथ आहे आनंद असणारे यांची, तर हार्मोनियम साथ आहे वसंतराव गुरव यांची। तर श्रोतेहो ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शारदा राव यांनी गायलेला राग मालगुंजी।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण शारदा राव यांनी गायलेला राग मालगुंजी आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतहो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. मध्यमध्ये 239.60 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
2: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. ध्यामुक्तीतून पत्ता सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली.

पोस्टबॉक्स नंबर 88 किंवा ईमेल namaskarsangli@gmail.com आणि ऐका सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

मी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता यानंतर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदी बातम्या.